रामकृष्ण हरी, आयुष्य जगताना काहीवर लक्ष ठेवलं पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे, तर काहींना लक्षही केलं पाहिजे, तर काहींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील, वाटा सापडत जातील आपण शोधत जायचं, माणसं बदलत जातील आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचं, येणारे दिवस निघून जातील आपण ते क्षण जपत जायचं, विश्वास तोडून अनेक जण जातील आपण सावरत जायचं, प्रसंग परीक्षा घेत जाईल आपण क्षमता दाखवत जायचं, जीवन हे असहच जगत असतात राम।

ശ്രീരാമ സമർത്ഥ. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. दुसऱ्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते. पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात. त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार म्हणतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही, आणि ती नाही म्हणजे काहीच नाही. मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही. समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही, पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचे नाही. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. स्थल कालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच. समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो आहोत. गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो. त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते. पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू, मग परिस्थिती कितीही बदलू देत. देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे, आणि ते प्रत्येकाने जाणले पाहिजे. रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्या कार्याला लागावे. भगवंताला स्मरून काम करत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे. भगवत कृपेने मी सर्व कृत्य करतो म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये, तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये. संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते. गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथपासूनच लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात, आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते, म्हणजे त्यांची प्रगती खुंटते. याकरता भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा करावी. आजचे बोधवचन: देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय. जानकी जीवन स्मरणा.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेला पाणी देताना फळबागेच्या पाण्याची गरज किती आहे किंवा एकंदरच सर्व पिकासाठी पाण्याची कशी गरज आहे याची शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्यामागे काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक पिकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. विशेषतः ठिबक सिंचनानं जर पिकास पाणी द्यायचं असेल तर त्याचं एक सूत्र आहे की ज्या अनुषंगाने आपण पाण्याची मात्रा किती लागते ते काढू शकतो. ते सूत्र म्हणजे पाण्याची मात्रा बरोबर पाष्पीभवन, जे मिलीमीटरमध्ये आपल्याला नोंदवायचं आहे, गुणिला पाष्पीभवन पात्र गुणांक गुणिला पिकाचं क्षेत्रफळ, त्याच्यामध्ये दोन झाडातील आणि दोन ओळीतील अंतर हे महत्त्वाचं ठरतं, गुणिला पीक गुणांक गुणिला ओलीत गुणांक. या सूत्राचा जर वापर केला आपण तर सर्व पिकाच्या पाण्याची मात्रा काढता येते. आणि बाष्पीभवन पात्र गुणांक हा आपण या ठिकाणी 0.7 हा ठेवला पाहिजे. पिकाच्या पाण्याची गरज काढताना पीक गुणांक फार महत्त्वाचा आहे. पीक गुणांक प्रत्येक पिकाच्या वाढीनुसार बदलतो. उदाहरणार्थ 4 महिन्याचं जर पीक असेल तर पहिल्या महिन्याला 0.2, दुसऱ्या महिन्याला 0.4, तिसऱ्या महिन्याला 0.8 किंवा चौथ्या महिन्यात 0.8 अशा पद्धतीनं तो असतो. बाष्पीभवन किती झाले हे कसं मोजावं या संदर्भात सुद्धा काही बाबी आहेत. घरच्या घरी प्रयोग करूनसुद्धा बाष्पीभवन काढता येईल. त्यामध्ये स्टीलचं मध्यम आकाराचं पातेलं घ्यायचं आणि पातेल्याच्या वरच्या काठापासून 2 इंच कमी राहील अशा बेतानं त्यात पाणी भरायचं. त्यानंतर ते सकाळी 7 वाजता उन्हात अशा रीतीने ठेवायचं की त्यावर झाडाची सावली पडणार नाही किंवा पातेल्यातील पाणी चिमणी वा पक्षी पिणार नाही. पातेलं उन्हात ठेवल्याच्यानंतर 30 सेंटीमीटरच्या फुटपट्टीनं पाणी मोजून त्याची नोंद करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पुन्हा पाण्याची नोंद करायची. फुटपट्टीनं पाणी मोजल्यानंतर सुरुवातीला मोजलं पाणी आणि नंतरच्या पाण्यातील तफावत यानुसार 24 तासात झालं बाष्पीभवन आपल्याला काढता येईल. ओलीत गुणांक काढताना सुद्धा काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. विशेषतः फळपिकासाठी जर पाणी द्यायचं असेल तर एकूण लागवड केल्या क्षेत्रात 2 झाडातील अंतर किती आहे, त्याचा गुणाकार आपण 2 ओळीतील अंतर याच्याशी जर केला तर त्यानुसार क्षेत्रफळ किती, त्याच्या 20 किंवा 30% पाणी त्या पिकास लागतं हे आपण काढू शकतो. दुसरी एक बाब शेतकरी बंधूंना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की अनेक वेळा ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडतात तर त्यानुसार आपण काय उपाययोजना करायला पाहिजे. तर ठिबक सिंचनाच्या तोट्या जर बंद पडत असतील तर पाणी स्वच्छ आणि योग्य नसणं हे त्याचं कारण असू शकतं. त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मंगल इत्यादी क्षारापासून साखा तयार होऊ शकतो. तर मग अशा वेळेस आपण जे आहे व्हेंचुरीच्या सहाय्याने संचातून 15 ते 20 मिनटं जे आहे हायड्रोक्लोरिक आम्लाची ट्रीटमेंट्स जर आपण केली तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तर मला असं वाटतं त्याचा फायदा होऊ शकतो. तर बंद झालेल्या अशा तोट्या 1% आम्लयुक्त पाण्यामध्ये म्हणजे साधारणतः 10 मिली हायड्रोक्लोरिक आम्ल प्रति लिटर पाण्यात 15 ते 20 मिनटं बुडून परत चांगल्या पाण्यानं साफ जर धुतल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो. पण शेतकरी बंधूंना संदेश असा राहील की ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडल्या असतील आणि त्याच्यावर जर का आपल्याला आम्लाची प्रक्रिया करायची असेल तर कृषी अभियांत्रिक किंवा तज्ज्ञांचा सल्ला त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करा, म्हणजे अडचण येणार नाही. आणि अशा पद्धतीने जर आपण योग्य पद्धतीनं ठिबक सिंचनाची काळजी जर घेतली तर पुढची आपली होणारी अडचण आपण टाळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

माझी अशी पक्की खात्री झाली की कुणीही व्यक्ती किंवा कोणताही देश इतर सर्वांपासून स्वतःला वेगळं काढून जिवंत राहणं शक्य नाही. देवाणघेवाण, आदान प्रदान हा आहे प्रकृतीचा नियम. आणि भारताला जर आज पुन्हा उठायचं असेल तर त्यानं आपल्या भांडारातील अमोघ संपदा देशोदेशी मुक्त हस्तानी विखरून द्यायला हवी. आणि याचबरोबर अन्य देशांपासून जे घेण्यासारखं आहे त्याचाही स्वीकार करण्यास त्यांनी तयार असलं पाहिजे. विस्तार पावणं हेच जीवन आहे, संकोच पावणं हाच मृत्यू आहे, प्रेम हेच जीवन, घृणा म्हणजेच मृत्यू. अन्य जातींची घृणा करण्यास सुरुवात केल्या दिवसापासूनच आपलं मरण सुरू झालं. आणि हा मृत्यू थांबवायचा असेल तर आपल्याला विस्तारशीलतेचीच पुन्हा कास धरावी लागेल. कारण विस्तार पावणं म्हणजेच जीवन होय. आणखी कशातही आमचा हा मृत्यू थांबवण्याचं सामर्थ्य नाही. सर्वसामान्य जनतेची उपेक्षा हे मी घोर राष्ट्रीय पाप मानतो. आपल्या अवनतीचं ते एक कारण आहे. भारतातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा जोपर्यंत चांगलं शिक्षण प्राप्त होत नाही, तिच्या खाण्यापिण्याची किंवा अन्य गोष्टींची जोपर्यंत नीट काळजी घेतली जात नाही, तोपर्यंत आपण कितीही राजकारण केलं तरी त्यापासून काहीही साध्य होणार नाही. सर्वसाधारण लोकांच्या पैशांनी आपल्याला शिक्षण मिळतं, तेच आपल्यासाठी मंदिरं बांधतात आणि मोबदल्यात त्यांना काय मिळतं? तर लाथा. ते आपले गुलामच होऊन बसलेत. आपल्यालाच जर भारताचं पुनरुत्थान घडवून आणायचं असेल तर आपल्यालाच त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून लोक आपल्या भूतकाळाचा जितका अधिक अभ्यास करतील तितकं त्यांचं भावी जीवन अधिक उज्ज्वल होईल. आणि हा भूतकाळ जो कोणी प्रत्येकाच्या दाराशी आणून उभा करेल तो देशाचा फार मोठा हितकर्ता आहे असंच म्हणावं लागेल. प्राचीन काळाचे नियम आणि रीतीभाती वाईट होत्या म्हणून भारताचं अधपतन झालं असं नव्हे, तर त्या नियमांची आणि रीतीभाती

त्यातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादलेला आहे, पण प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. ह्याच भारतात अत्युच्च प्रकारच्या निस्पृह आणि निस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशला गेला, पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दय बनतो. व्यवहारात आपल्या रक्तमासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही. माझी सुद्धा अशी श्रद्धा आहे की स्वतःचं पूर्वकालीन वैभव गमावून बसलेल्या दुर्भागी, विवेकहीन, पददलित, भुकेने वखवकलेल्या, तंटेखोर आणि मत्सरी अशा या भारतीयांवर जर कोणी हृदयापासून प्रेम करू लागला तर भारत पुन्हा जागा होईल. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात सापडून जे दिवसेंदिवस अधिकाधिक बुडतायत, अशा आपल्या कोट्यावधी देशबांधवांचं कल्याण व्हावं अशी तळमळ असणारे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारे मोठ्या मनाचे शेकडो स्त्री पुरुष जेव्हा जीवनातील सुखविलास उपभोगण्याच्या सगळ्या इच्छा टाकून देऊन कार्यरत होतील, तेव्हाच भारतात जागृती घडून येईल. भारताच्या सगळ्या दुर्दशेचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे सर्वसाधारण जनतेचं दारिद्र्य. पाश्चात्य देशातील गरीब सैतानी प्रवृत्तीचे आहेत, तर त्यांच्या तुलनेनं आपल्या देशातील लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे. खालच्या वर्गातील लोकांसंबंधी आपलं कर्तव्य हेच की आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा जो विसर पडलाय त्याची जाणीव करून देऊन त्याचा विकास केला पाहिजे. गेली पाऊणशे वर्ष भारतात समाज सुधारकांना आणि सुधारणेचा चंग बांधलेल्या सभा समित्यांना नुसता ऊत येतोय, पण काय धड एकाच देखील घोडं गंगेत न्हायलेलं नाही. सगळ्यांचंच बोलणं वाया गेलं, डोलणं फोर ठरलं. कारण हेच त्यांना समाज सुधारणेचं खरं रहस्य अवगत नव्हतं. शिकणं अत्यंत आवश्यक असा महत्वाचा धडाच ते शिकले नाहीत. सुधारणांच्या घिसाडघाईत समाजातील सगळ्याच्या सगळ्या दोषांचं खापर बेधडक बिचाऱ्या धर्माच्या बोडक्यावर फोडून ते मोकळे झाले आणि त्या एका गोष्टीमधील माणसाप्रमाणे मित्राच्या कपाळावरील डास मारण्याच्या हेतूनी आपल्या हातातल्या बडग्याचा ते असा रट्टा लगवायला पुढे सरसावले होते की जेणेकरून डासाचाच काय पण त्याचबरोबर मित्राचाही कपाळ मोक्ष व्हावा. पण दैवाची खैरच म्हणायची, कारण या सगळ्या प्रकारात आढळ खडकावर बेमुरवत धडका मारता मारता त्यांच्या स्वतःच्या चिंधड्या उडाल्या. चुकीच्या मार्गानं का होईना, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून विफल झालेल्या या उदार निस्वार्थ महात्म्यांचाही जय जयकार असो. घोरत पडलेल्या समाजाच्या निद्रिस्त कुंभकर्णाला खडबडून जाग करण्यासाठी सुधारणेच्या दुर्दम्य उत्साहात त्यांनी कडाकड उतरवलेले हे कोरडेही अत्यंत आवश्यकच होते. पण त्यांचे प्रयत्न इथून तिथून विघातक, निव्वळ तोडफोडीचे झाले. घडवण्याचा विधायक प्रयत्न त्यांनी केलाच नाही आणि म्हणून मरण त्यांच्यासाठी वाढून ठेवलं होतं आणि यथाकाल ते ओढावलं सुद्धा. असो, हे त्यांचं ऋण स्मरून, त्यांचं भलं चिंतून आपण त्यांच्या अनुभवाने शहाणे होऊया. हिंदू जातीचा संपूर्ण ध्वंस होऊन तिच्या भूमीवर नवीन एखादी जात जोवर वावरू लागत नाही, तोवर पश्चिमेनी काय पूर्वेनी काय जंग जंग पछाडले तरी भारतीय समाजाची अशी क्रांतिमय सुधारणा होणं कदापि शक्य नाही. भारत जोपर्यंत सजीव राहील, जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचाच लोप होत नाही, तोपर्यंत भारताचा युरोप बनणं अगदी असंभाव्य होईल.

नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदरांतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत पौष्टिक आहाराबद्दल. आपण सुखी जीवन जगावं असं जर वाटत असेल तर आपला आहार कसा असावा याबद्दल आपण नक्कीच विचार करायला हवा. कारण सुखी जीवनाचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपलं आरोग्य निरोगी राहील. म्हणतात ना, आपलं शरीर असावं निरोगी आणि त्यासोबत आपलं मन असावं स्थिर. आपला आहार हा नेहमी समतोल असावा. त्यासाठी निहारी दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनासाठी लागणाऱ्या पदार्थाची एक सूची तयार करायला हवी. त्या सूचीत कोणता पदार्थ किती प्रमाणात सेवन करायचा याचा उल्लेख मात्र जरूर असावा. दररोजच्या आहारात फॅट्स म्हणजे चरबी, प्रोटीन्स, कॅल्शियम्स, लोह, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, त्यामध्ये अ, ब आणि क इत्यादी पोषक घटक भरपूर घ्यायला हवे. भोजनात तांदळाचे आणि गव्हाचे पदार्थ कमी प्रमाणात सेवन करायला हवे. दररोज थोडासा भात आणि 3-4 चपात्या घ्यायला हव्यात. आपल्या भोजनात ताज्या भाज्यांचा देखील समावेश करायला हवा. उदाहरणार्थ कोशिंबिरीत फ्लॉवर, गाजर, बीट, कांदा, मुळा, टोमॅटो, काकडी हे वापरून त्यात आपण लिंबाचा रस मिसळूनही खाऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध न विसरता घ्यायला हवे. चहा अथवा कॉफी हे प्रमाणातच घ्यायला हवे. दुग्धजन्य पदार्थांचं म्हणजे दही, पनीर हे जे पदार्थ आहेत त्यांचाही आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा. सकाळच्या निहारीला एक ग्लास दूध अथवा फळांचा रस घ्यायला हवा. फळांच्या रसासोबत एक उकडलेलं अंडं किंवा एखादं फळही आपण खाऊ शकतो. फळामध्ये सफरचंद, संत्र, चिक्कू, द्राक्ष, पेरू, अननस इत्यादी फळांचाही आपण समावेश करायला हवा. हवाबंद डब्यातील फळं खाणं हे मात्र शक्यतो टाळायलाच हवं. फास्ट फूड उदाहरणार्थ नूडल्स, पिझ्झा, बर्गर, बन, चायनीज फूड, ब्रेड इत्यादींचं सेवन आपण कमी प्रमाणातच करायला हवं. दिवसातून एकदा हिरव्या पालेभाज्यांचं सूप देखील आपण अवश्य प्यायला हवं. या सूपात गाजर, दुधी भोपळा, टोमॅटो, पालक, फ्लॉवर इत्यादींचा समावेश मात्र जरूर असावा. जॅम, जेली, लोणी, साखर, आईस्क्रीम, पुडिंग, पेस्ट्री, केक, चॉकलेट, मिठाई इत्यादी पदार्थांचं सेवन आपण आपल्या आहारामध्ये कमीच करायला हवं. तळलेले अथवा भाजलेले पदार्थ जसे पुऱ्या, पराठे, पावभाजी, समोसे वगैरे जे चटकदार पदार्थ आहेत यांचंही आपल्या आहारामध्ये सेवन कमी प्रमाणातच असायला हवं. सॉफ्ट ड्रिंक देखील कमी प्रमाणातच घ्यायला हवं. त्याऐवजी आपण ताज्या फळांचा रस घेऊ शकतो. त्यामध्ये लिंबू पाणी, नारळाचं पाणी, लस्सी, ताक अथवा सरबतही पिऊ शकतो. त्यामुळे आपल्या घशाला ओलावा येऊन तरतरी वाटेलच. जेवणाची वेळ ही निश्चित असायला हवी आणि त्याचं प्रमाणही ठरलेलं असावं. प्रमाणाच्या वर जर आपण अन्न ग्रहण केलं तर अजीर्णाचा त्रास हा नक्कीच होणार. तेव्हा आपल्याला जेवढी भूक असेल त्यापेक्षा आपण कमीच भोजन करायला हवं. आहाराचे 3 हिस्से करायला हवेत आपण. त्यामध्ये एक हिस्सा पाणी, 2 भाग आपला आहाराचा असायला हवा आणि 1 भाग आपला रिकामा, म्हणजेच भूक लागल्यावर जेवढं आपण जेवण करतो त्यापेक्षा आपण कमीच जेवण केलं पाहिजे. दररोज एकाच प्रकारचं भोजन सेवन करू नका, कारण जेवणामध्येही विविधता असायलाच हवी. उदाहरणार्थ भोजनात तुम्ही पुदिना अथवा कोशिंबिरीची चटणी घेऊ शकता. थोडंसं लोणचं अथवा पापडाचाही यामध्ये समावेश आपण करू शकतो. मोड आलेली कडधान्य जसं चणे, मटकी अथवा अखंड मूग इत्यादींचं सेवनही आपण करू शकतो. हे पदार्थ अधिक स्वादिष्ट होण्यासाठी त्यात कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस मिसळून देखील खायला हरकत नाही. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता इत्यादी सुक्या मेव्यांचं सेवनही करायला हरकत नाही. भोजन चांगल्या प्रकारचे चरणव करून हळूहळू सेवन करायला हवे. भोजनादरम्यान पाणी पिऊ नये. भोजनापूर्वी अथवा भोजनानंतरच पाणी प्यायला हवे. मांसाहारी खाद्यपदार्थात कोंबडी, मासळी, अंडी इत्यादी पदार्थांचं सेवन करायला हरकत नाही. पौष्टिक आहारासोबत 9-10 तास पुरेशी झोप मात्र आपल्याला आवश्यकच असते. याशिवाय सकाळी उठल्याबरोबर नियमित 1 ग्लास लिंबू पाणी अवश्य प्यायला हवं, जेणेकरून आपलं पोट स्वच्छ राहील. दिवसातून 10-12 ग्लास हे पाणी आवश्यकच आहे.
त्यामुळे पोटात असलेले हानिकारक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. धूम्रपान आणि मद्यपान यांचं सेवन तर मुळीच करायला नको. चिंता, ताणतणाव, संताप यापासून तर आपण खूप खूप दूर असायला हवं आणि नेहमी प्रसन्न चित्त राहायला हवं. दररोज थोडाफार व्यायाम न चुकता करायलाच पाहिजे, त्यामुळे शरीर निरोगी आणि त्वचा सुंदर राहील. दररोज सकाळ संध्याकाळ ताज्या मोकळ्या हवेत तासभर फेरफटका मारायला हवा. 15 मिनिट उभ्याने करता येणाराही आपण व्यायाम करायलाच हवा. निरोगी त्वचा सर्वांनाच हवी हवीशी वाटते, पण त्यासाठी केवळ बाह्य उपचार न करता आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयीही आपण बदलायलाच हव्यात. सकस आणि पौष्टिक आहारामुळेच आपली त्वचा सतेज

0: नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आणि मी आरजे शुभांगी या विशेष मुलाखतीसाठी आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, खरं म्हणजे शब्दातून विचारांचा प्रवाह आणि सुरातून भावनांचा आविष्कार, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते एक अनोखी लय आणि एक सुंदर अशी अभिव्यक्ती. आजच्या या खास संवादात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लेखन, गायन, अभ्यास या अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. हो, आज आपल्यासोबत आहेत लेखिका, गायिका, स्तंभलेखिका आणि सिनेसंगीत अभ्यासक, अनेक उपाध्या ज्यांच्याकडे आहेत अशा आदरणीय श्री मृदुलाताई दाढे मॅम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच एक सुरेल कविता, एक विचारमय लेख आणि एक संवेदनशील अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोते हो, मृदुला दाढे या नावामागे आहे प्रखर अशी संवेदनशीलता आणि कलाप्रेमाची खोल जाणीव. हो, सुरांच्या दरवळात आज आपण न्हाऊन निघणारच आहोत. त्यानिमित्त आपल्या सर्व श्रोत्यांचं मी पुन्हा एकदा आरजे शुभांगी स्वागत करते. पुण्याच्या मातीत जन्मलेल्या, जगभर रमलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा, गझलची नजाकत, चित्रपट संगीताची प्रयोगशीलता आणि संशोधनाची खोली तसंच लेखणीची प्रगल्भता हे सगळं एकाच व्यक्तिमत्वात साठून राहिलंय, अखंड वाहत आहे, त्या म्हणजे आपल्या मृदुलाताई दाढे मॅडम. 4 दशकांची संगीत कारकीर्द, देवदास सारख्या चित्रपटात शास्त्रीय आलाप, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, उर्दू शिकून गझलची नजाकत आत्मसात केलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा मृदुला मॅम आज आपल्याशी संवाद साधणार आहेतच. मॅडम, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत.
2: नमस्कार. नमस्कार.
0: आणि मॅडम, खूप छान वाटतंय आम्हाला आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तर श्रोते हो, मॅडमची नाळ जोडली गेली आहे शास्त्रीय संगीताशी, तर लेखणीला दिशा दिली आहे चिंतनशील आणि सर्जनशील विचारांनी. सिनेसंगीत अभ्यासक म्हणून त्यांनी मराठी चित्रपट संगीतावर अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. स्तंभलेखिका म्हणून त्यांच्या लेखांमधून संस्कृती, कला आणि स्त्री मन या सगळ्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मग या सुरेल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयाच आजच्या या खास संवादातनं. मॅडम, काय सांगाल या सगळा जो पसारा आहे एवढा मोठा त्याबद्दल काय सांगाल, नेमकी सुरुवात कशी झाली?
2: नाही, लहानपणापासून मी गाणं शिकतच होते, शास्त्रीय संगीत शिकलेली आहे आणि अतिशय उत्तम गुरु मला लाभले, पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले, त्यामुळे माझ्यावरचे संस्कार अतिशय उत्तम झालेले आहेत. माझ्या घरात गाणं होतं आणि पण गाणं शिकल्यानंतर एक अशी एक स्थिती येते किंवा असा एक पडाव येतो आयुष्यात की आपण गाण्याच्या कार्यक्रमात गायला लागतो आणि मग त्यातही आपलं थोडंफार नाव व्हायला लागतं. तर ती पण एक फेज म्हणा किंवा एक तो कालखंड येऊन गेला. पण एकीकडे मी मानसशास्त्राचा अभ्यास करत होते आणि तेही मला तितकंच आवडत होतं, म्हणजे म्हणून मग मी माझं BA मानसशास्त्र विषय घेऊन केलं आणि मग मात्र मी मास्टर्सला पूर्ण संगीत हाच विषय निवडला. ते करता करता माझे एकीकडे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरूच होते, पण मला ही गाणी जी एक मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतली अतिशय उत्तम गाणी आपण ज्यांना म्हणतो ती गाणी गाता गाता एक डोक्यात सतत विचार चक्र चालू असायचं की हे गाणं इतकं छान कशामुळे झालंय, हे काय, ह्याच्यात विशेष काय आहे, पण त्या विचाराला मूर्त स्वरूप नव्हतं. आणि मग मध्यंतरीच्या अनेक वर्षी मी फक्त परफॉर्मर म्हणूनच वावरले, खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग्स केली, पूर्ण वेळ गायिका म्हणूनच. आणि मग मात्र एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की ह्याचा ना नीट अभ्यास करायला हवा, ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं आणि त्या अभ्यासाला एक दिशा असावी आणि त्याला एक मोहोर उमटावी की हा अभ्यास खरा आहे आणि बरोबर आहे, योग्य दिशेचा आहे. मग त्यात मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अशी मी डॉक्टरेटकडे वळले आणि मग त्याचा त्या दृष्टीने मग खोल जाऊन अभ्यास केला.
0: नेमकं असं कुठलं गाणं होतं की ज्यापासून तुम्हाला असं वाटलं की मी या गाण्याबद्दल अभ्यास करायला हवा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवायला हवा? असं
2: खूप गाणी आहेत, म्हणजे ह्या
0: पहिलं गाणं असं कुठलं तुम्हाला
2: असं सांगता येणं अवघड आहे, पण जयदेव साहेबांची गाणी मी जास्त ऐकत होते त्या काळात, आणि मग मदन मोहन आणि जयदेव हे माझे आवडते संगीतकार त्या काळात, म्हणजे होतेच आणि आताही आहेत. पण तो एक असं म्हणतो ना आपण, एक काही दिवस असतात की आपण एका म्युझिक डायरेक्टरच्या अगदी म्हणजे प्रत्येक गाणं त्याचं ऐकावं असं वाटतं. तर म्हणजे माझा स्वभाव असा आहे की एखादं गाणं मला आवडलं तर मग मी ते इतक्या वेळा माझं ऐकून होतं किंवा त्याच गाण्याचा विचार अखंड आठवडा आठवडा पण चालू शकतो. त्या काळात मी तसं त्या जयदेव साहेबांच्या आणि मदन मोहनांच्या गाण्यांमध्ये पूर्ण अशी बुडालेली होते. आणि मग आपकी याद आती रही रात भर, चष्मे न मुस्कुराती रही रात भर, हे गमन चित्रपटातलं जयदेव साहेबांचं गाणं मी ऐकलं आणि मग माझा विचारचक्र सुरू झालं की हे गाणं किती वेगळं आहे, हे नेहमीच्या गाण्यांसारखं नाही, याचा अंतरा आणि मुखडा पॅटर्नही वेगळा आहे. आणि जयदेवांनी असं बऱ्याच गाण्यांमध्ये केलेलं दिसतंय की अंतरा आणि मुखडा यांचा पॅटर्न तोडलाय.
0: अच्छा,
2: म्हणजे बंडखोरी ही संगीतकाराकडे दिसतीये. मग तिथून हे विचारचक्र सुरू झालं की गाणं बांधलं कसं जातं, गाण्याची बांधणी. मग एक एक आपण म्हणतो ना, म्हणजे रिसर्च इज ऑल अबाउट गोइंग फ्रॉम जनरल म्हणजे टू पर्टिक्युलर.
0: राईट,
2: तुम्ही आधी तुमचा विचार असा भरकटलेला असतो, हळूहळू तुम्ही त्यात सगळ्या इतर गोष्टी वजा करत करत त्या एका पॉइंट पर्यंत पोहोचता. तसं खूप गाणी खूप संगीतकार करता करता मी आधी कोअर पर्यंत पोहोचले की मुळात मग कंपोजिशन म्हणजेच काय आहे.
0: बरोबर बरोबर.
2: की एखादी कविता त्याला चाल लावणं हीच प्रक्रिया किती सुंदर आहे. मग त्यात अनेक मंडळींनी हा प्रयोग केलेत आणि मग ते ओळखून ते समजून घेता घेता मग हा प्रवास सुरू झाला.
0: खरं खरं. पण मग हा सगळा अभ्यास करत असताना मला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, नेमकी सुरुवात शब्दांपासून, संगीतापासून की संगीतकारापासून?
2: संगीतकार हे निमित्त आहे.
0: अच्छा.
2: गाणं काही फक्त संगीतकाराचं नाही ना, गाणं हे कवीचंही तितकंच आहे.
0: बरोबर.
2: कवी, संगीतकार, गायक, गायिका, अरेंजर्स, आणि मग ते चित्रपट गीत असेल तर ते कसं त्याचं फिल्मांकन केलंय, ह्या सगळ्या घटकांचा त्यात विचार येतो. पण मग कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि मग संगीतकार का? तर संगीतकार हा त्या शब्दां गद्य जे स्वरूपात तुमच्यापर्यंत आहे त्याचं गाणं करणारा शेवटी जादूगार संगीतकार आहे.
0: खरं.
2: अनेक कविता बंदिस्त राहिल्या असत्या पुस्तकांमध्ये. जर का पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ती गेली तेव्हा रिमझिम किंवा गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे अशा कवितांना उत्तम चाली लागल्या नसत्या पंडितजींनी जशा लावल्या, तर ह्या कविता पुस्तकातच राहिल्या असत्या. म्हणजे त्या कविता म्हणून श्रेष्ठ नव्हत्या का? तर होत्या. पण त्या काही जाणकारांना माहीत होत्या, जे अगदी साहित्याचे बारकाईने अभ्यासक आहेत अशा मंडळींना माहिती होत्या. पण आज सामान्य व्यक्ती गुणगुणते ये रे घना,
0: बरोबर,
2: हे यश संगीतकाराचं आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण संगीतकार व्हायच जाऊया.
0: क्या बात आहे. मॅम, नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी तुमची क्लिप जी आहे ती व्हायरल खूप झाली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी इन्स्टा स्क्रोल करत असताना अचानक ती क्लिप माझ्या हाती लागली आणि त्या क्षणी मी ती डाऊनलोड केली आणि माझ्या स्टेटसला, खोटं नाही पण लगेच माझ्या स्टेटसला मी ती लावली. तर ते कसं काटो से खिचके त्याबद्दल सांगा ना.
2: हो, ती खूप व्हायरल झाली आणि खरं नकळत झालं हे सगळं, कारण माझा अभ्यास गेली काही म्हणजे अनेक वर्ष चाललाय. PhD ह्याच सगळ्या विचाराची आहे किंवा ह्या सगळ्या विचारांना पायाभूत ठेवून मी त्यावर काम केलंय. त्यामुळे हा विचार नवा नाहीये माझा, खूप आधी झालेला आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की एका कार्यक्रमात मी ते गाणं सादर करत होते आणि मी नेहमी असंच सांगते त्या गाण्याबद्दल.
0: बरोबर.
2: का माझा कुठलाही कार्यक्रम हा फक्त गाण्यांचा नसतोच कधी.
0: बरोबर.
2: त्याबद्दल मला जे सांगायचं आहे ते मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगते. त्यामुळे आता जसा तुमचा आनंद शतगुणित झाला
0: अगदी
2: तसा अनेक गाण्यांबद्दल मी बोलते आणि मग श्रोत्यांना ते नव्यानी ते म्हणतात हे गाणं भेटलं आम्हाला पुन्हा असं.
0: अगदी तीच.
2: तर काटून से खिच के अचलचा माझा जो विचार आहे तो मी मांडला आणि मग ते गाणं पुढे सादर केलं.
0: एक झलक नक्कीच आवडेल मॅडम. आणि पुन्हा एकदा त्या आलापाविषयी थोडं आमच्या श्रोत्यांसाठी.
2: खर तर आता हे न ऐकलेले असं कोणी मला नाही वाटत बाकी असतील, पण तरी पुन्हा प्रत्ययाचा आनंद. तर त्यातला विचार असा होता की आलाप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आलापाला शब्द नसतात, म्हणजे तो मुक्त आहे. शब्द हा काहीतरी अर्थ घेऊन येतो पण आलापाला काही तसा तुम्ही द्याल तो रंग आहे. आलाप आला तुम्ही द्याल तो रंग आहे, मग तो रंग कुठला द्यायचा हे संगीतकारालाही ठरवावं लागतं आणि गायक गायिकांनाही ठरवावं लागतं. संगीतकार त्याला एका स्वरांमध्ये बांधेल, पण इथं गायिकेचं कर्तृत्व असं असतं, तिचं एक कौशल्य असं असतं की त्या आलापात तो भाव आला पाहिजे जो पुढच्या गाण्याचा स्थायी भाव आहे.
3: बरोबर.
2: मग पुढचं गाणं काय सांगतंय की ती नायिका बंडखोर आहे. नायिका कारण ह्याला पुन्हा कथेची पार्श्वभूमी आहे, तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की कथा काय सांगतेय की ती नायिका रूढ चाकोरी सोडून चालली आहे. कारण तिला तिच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे की तिचा पती दाखवल्या व्यसनी आहे आणि तो तिला ते नृत्याची उपासना करायला परवानगी देत नाही आणि अतिशय वाईट अवस्थेत ती आहे. तिच्यातली कलाकार तिने मारून टाकला होता आणि आता राजू गाईडच्या मदतीने तिच्यातली कलाकार आता जागृत होती आहे. मग ती पुन्हा त्या कलेची उपासना करते आणि तो तिला सांगतो की तू हे कर आता आणि तू तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात क्षमता खूप आहे. आणि हा आता ही जी तिची स्थिती आहे, ही हा जो पडाव आहे आयुष्यातला, तो एक कलाटणी देणार आहे
3: नक्कीच.
2: ती कलाटणी ते तोडून बाहेर पडणं आणि स्वभावातला हा बदल तिच्या की हे मुळू मुळू रडणारी आत्महत्या करायला गेलेली मुलगी ते आता मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग शैलेंद्रनी जे शब्द लिहिले की काटून से खींच के आचल, मी काट्यांनी भरलेलं होतं आयुष्य, तिथून आता माझं मी मुश्किलीने मैंने मेरा दामन छोडा आहे असं आपण म्हणतो, असं मी ते तोडून पुढे आले. आणि तोड के बंधन बांधी पायल, जिथे बेड्या होत्या तिथे आता पैंजण आले, घुंगरू आले. बघा ना ते शैलेंद्रचे शब्द किती प्रत्यय करे. आपण हे थोडं खूप वेळा ऐकतो त्यामुळे लक्षात येत नाही की तोड के बंधन बांधी पायल, आता कोणी मला थांबवू नका, कोई न रोको दिल की उडान को दिल वो चला.
3: प्रत्येक शब्दामागे किती अर्थ दडलेला असतो
2: आणि तो दडलेला आहे आणि पुन्हा या स्टेजेस आहेत, त्याही स्टेजेस चालीत दिसल्या पाहिजेत की ते वर वर जाणारं आयुष्य आहे, कलाटणी मिळालेलं आयुष्य. मग बर्मंतांनी ते तसंच बांधलं आणि मग तिथे तो पुढे आज फिर जीने की तमन्ना आणि मरणे काय, म्हणजे शैलेंद्र हे दोन्ही एका वाक्यात का लिहितोय की ही जी जुनी सहन करणारी रोजी आहे ती मरणच पावली पाहिजे आणि जी नवीन आहे आता ती नृत्यांगना बनण्याकडे तिचा जो प्रवास आता सुरू झालाय तो तसाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे तिचा पुनर्जन्म आहे. हा एवढं सगळं त्या तीन ओळीत आहे. आणि मग तो मी म्हटलं की तो लताबाईंच्या आवाजाची फेक पण इथे महत्वाची आहे की तोच आलाप जर त्याचा टोन बदलला, म्हणजे आता तो कसा आहे आधी इथे तुम्हाला त्याची तडफ दिसते.
3: बरोबर.
2: आता हेच सूर आहेत, ते जर मी त्याच सुरांमध्ये त्याचा टोन बदलला, त्याचा लगाव बदलला, हो तर ती नायिका काही बंडखोर किंवा लढाऊ अशी न वाटता निमूटपणे अन्याय सहन करणारी वाटेल. म्हणजे हा आता विचार लताबाईंनी केला की वहिदाची नेमकी भूमिका काय आहे, म्हणून हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यात ते तडफेरी तो आलाप सुरू झाला तरच त्याला तो रंग येतो. हो

0: हे पण वर गेलं बघा
1: सुंदर,
0: कारण आता परत
1: उडान घ्यायची,
0: उडान घ्यायची
1: कोई ना रोको दिल की उडान को दिल वो चला। क्या बात है, हे सगळं आजपर्यंत विचार केलेलाच नसेल मला तरी वाटतं कोणी, इवन मी सुद्धा गाणी खूप ऐकते पण हा विचार नव्हता डोकावला मनात जे तुम्ही उलगडून सांगितलं त्याबद्दल। खूप छान मॅडम, खूप छान वाटतंय।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच प्रथित यश गायिका आपण ज्यांना म्हणत असतो ते असं व्यक्तिमत्व आहे। मॅडम, गायन आणि लेखन ही दोन स्वतंत्र क्षेत्र असतात, तर या दोन्हींचा इतका सुंदर रीता आपण संतुलन राखता ते कसं नेमकं कसं हेरता तुम्ही?
0: माझ्या लक्षात आलं की व्यक्त होणं महत्वाचं आहे। आपल्या मनात जे हे विचार येतात किंवा आपला प्रबंध तर झाला, डॉक्टरेट मिळाली, पण हे सामान्यांपर्यंत कसं पोचेल? कारण सामान्य व्यक्तीचाही त्या चित्रपट संगीतावर अधिकार आहे ना, कारण त्यांनी त्यांचं संगीत आहे, खऱ्या अर्थानं लोकसंगीत आहे भारताचं। मग मला जे हे सुचलंय ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कळण्यासाठी मला जे माध्यम मिळेल त्यातून मी व्यक्त व्हायला लागले। आणि मग तेव्हा मी 2014 साली लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, तिथून लिखाणाची सुरुवात झाली। हे सगळंच असं जे काही मला त्या संगीतकारांचा मी अभ्यास केला होता त्यावर मी सोप्या भाषेत लिहित गेले आणि ते प्रचंड आवडत गेलं सगळ्यांना। कारण तुम्ही जसं म्हणलात तसं ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, पहिला हाच रिॲक्शन असते की आमच्या लक्षातच आलं नाही हे। तर ते लिहित गेले आणि मग त्यात मला माझी शैली सापडत गेली हळूहळू।
1: अच्छा, वा। एक आणखी वेगळा प्रश्न की संजय लीला भन्साली यांचा देवदास, त्यातला तो आलाप, हे स्वप्नवत सगळं कसं काय अनुभव होता मॅडम?
0: तो एक असा योगायोग होता की त्यांना सोलो असे आलाप हवे होते आणि खूप वर्ष झाली आता मला आठवत पण नाही, पण त्यांना असं हवं होतं की ऐश्वर्या रायची जिथे जिथे एंट्री होते तिथे एक प्रकारचा त्यांना आलाप हवा होता। आणि बऱ्याच प्रकारचे मग त्याने आलाप मला माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आणि मग ते ओव्हरलॅप केलेत, म्हणजे त्यांना हवे तसे, म्हणजे त्याची इतकी वेगळी कॉम्बिनेशन केली आहेत की जे सिनेमामध्ये जिथे जिथे ऐश्वर्याची एंट्री आहे तिथे तो आलाप
1: आहे।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर तुमची संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार, अनेक संगीतकारांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर ते संशोधन नेमकं त्याबद्दल सांगा ना, आणि त्यात नवीन संगीतकाराचा पण अंतर्भाव आहे का?
0: तेव्हा सुवर्ण काळातलेच संगीतकार घेतले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामावर मी भर दिला। मला विश्लेषण करायला खूप आवडलं कारण तेव्हा सुवर्ण काळातले तरी जे संगीतकार होते त्यांची प्रत्येकाची शैली होती, त्यामुळे त्या शैलीला अनुसरूनच त्यांनी गाणी दिली। आणि तुम्ही कुठलंही त्या काळातलं गाणं बघा तुम्हाला ओळखता येतं की हे सलील चौधरींचं असेल, हे नौशादचं असेल, की हे शंकर जयकिशन, कारण व्यक्तिमत्व होतं। कधी कधी कसं होतं, समजा अगदी तुम्ही एक 5 मुली घेतल्यात आणि 5ही मुलींना तुम्ही एकाच प्रकारची केशरचना दिलीत, एकाच प्रकारचा ड्रेस दिलात, तुम्ही म्हणा कितीही की त्या वेगळ्या व्यक्ती आहेत पण तरी त्यांना एक तुम्ही एका साच्यात घालता। याच्या उलट हिंदी चित्रपट संगीताचा जो सुवर्ण काळ होता त्यांच्यात कॉमन फॅक्टर हा होता, सामायिक मुद्दा हा होता की ते सगळे सिनेमांना संगीत देत आहेत, साधारण अनेक दिग्दर्शक ठरलेले होते, तरीही त्यांचा स्वतःचा रंग वेगळा होता। मग हा रंग कुठून येतो? तर भाववृत्तीतून येतो, संगीतकाराचा स्वभाव तो कसा ठरतो, किंवा त्याचा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याची एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्याची काही आयडियोलॉजी तर काही मानतो का, कम्युनिस्ट विचारसरणी आहे, त्यानंतर भौगोलिक, तो जिथून आला तिथलं लोकसंगीत घेऊन आला,
1: हे सगळं मॅटर,
0: हे सगळं येतं त्यात। म्हणून त्यांचा एक आपली एक मुद्रा बनली आहे की बर्मनदा म्हटलं की ही एक स्टाईल आहे, सलीलदा म्हटलं की ही स्टाईल आहे, एकाच बंगालातून दोघं आले पण दोघांचे संस्कार आणि दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे। हे फार इंटरेस्टिंग वाटत गेलं म्हणून मी एक एक संगीतकाराचा,
1: आणि नक्कीच तुमच्या लेखनात सुद्धा आणि गायनात सुद्धा भाव हा प्रकर्षाने ठळकपणे जाणवत असतो। खरंच सिने संगीत अभ्यासक म्हणून नेमका तो प्रवास आणि त्याचे पैलू नेमके तुम्ही काय पाहता, कुठल्या अंगाने त्याला बघत असता?
0: मी असं बघते की कंपोजिशन कसं झालंय.
1: बरं,
0: म्हणजे सिने संगीतासाठी केलेलं गाणं आहे तर ते एकतर त्या सिच्युएशनसाठी असतं, पडद्यावर काय सिच्युएशन मांडली जाणार आहे, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे. आता जसं आपण एक उदाहरण बघितलं, अशी काही आहे की आता मी उदाहरण देते की कुछ दिल ने कहा सारखं गाणं, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव त्यात दिसतो की ती अस्फुट अशी व्यक्तिरेखा आहे, ती स्वतःच्या मनातलं काही बोलूनच दाखवत नाही, त्याला अनेक कारण आहेत. म्हणून ते गाणं असं

0: किती तरल.
1: हा तरल तिचा स्वभावच तसा आहे, म्हणून तो आवाज असा लावलाय, म्हणून ती चाल अशी आहे. तर अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास मी केला.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: एक वेगळा प्रश्न की गझल गायकीसाठी तुम्ही उर्दूचं खास प्रशिक्षण सुद्धा घेतलं, त्याबद्दल सांग.
1: मला एक चांगले गुरु लाभले, उस्ताद इकबाल गिल त्यांचं नाव. तर त्यांनी मला फक्त गझल गायकी शिकवली असं नाही, तर त्यांनी मला उर्दू उच्चारांचा कसा अभ्यास करायचा, ते त्यात काय फरक आहे, त्यांनी कसा अर्थ बदलतो, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. की गम असा नसतो उच्चार, गम आहे, कुर्बानी आहे, कयामत, हे सगळं त्यांनी करून घेतलं आणि एक दृष्टी दिली मुळात की गाण्याकडे कसं बघायचं. आणि दुसरा महत्त्वाचा विचार त्यांनी मला शिकवला की तुम्ही गाणं म्हणताना त्यात कुठलाही पवित्रा नको, अभिनिवेश नको, तुम्ही त्या गाण्यात समरस नाही एकरूपच झालं पाहिजे. आणि हा त्यांनी माझ्याकडनं खूप मला विचार प्रकर्षाने बिंबवला माझ्या मनावर.
0: रहे ना रहे हम पासून अफसाना लिख रही हूं, म्हणजे लेखिका मृदुला मॅम आणि गायिका मृदुला मॅम हे नेमकं नातं कसं?
1: मी म्हटलं ना, गायिका मृदुला जे ऐकते, एक गायिका म्हणून आधी लक्षात येतं, अरे हे चाल गायला अवघड आहे बरं का, ही जागा अवघड आहे. आणि माझ्यातला अभ्यासक मला खुणावत असतो की हा असा पॅटर्न केला आहे, अंतर्याची ओळ अशी वळवली आहे, हे सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं, जागा कशा वळवल्यात, का आरोही अवरोही विचार आहे, हे सगळं करता करता. आणि मग एक्सप्रेस करताना ना मला माझ्या लिखाणाची पण शैली वेगळी अशी आहे की मी फक्त त्यातला तंत्र लिहित नाही, तर थोडं ललित अंगाने लिहिते, म्हणजे थोडा हा भाव त्यात आणते. की कारण हे सगळा शेवटी हा भावनांचा खेळ आहे, जितकी व्यक्ती संवेदनशील असेल तितके तिला त्यातले पदर जाणवत राहतात. आणि मग ते कुठेतरी मला, मी मुद्दाम काहीच केलं नाही, हे आता मी नंतर स्वतःकडे बघते तेव्हा मला कळतं की आपोआप ते ललित अंगाने जातं. आणि माननीय अरुणाताई ढेरे यांनी माझं लिखाण वाचून नेमकी हीच प्रतिक्रिया दिली की हे फक्त सांगीतिक लिखाण नाहीये, तर हे ललित लेखन आहे. ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की कारण, आणि आता एक हा नवा एक प्रकार उदयाला आला माझ्या निमित्ताने. की थोडं काय होत होतं की अतिशय उत्तम काम केलंय पूर्वसुरींनी, पण बरंचसं लिखाण नॉस्टॅल्जिक होतं. ही गाणी छान आहेत आणि खरोखर त्या गाण्यांनी आपल्यावर गारूड केलंय, पण त्या गाण्यांचं विश्लेषण स्वरांच्या शब्दांच्या दृष्टीने करणं, तसंही ते झालं असेल कारण अनेक विद्वान ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हा मध्यम लागलाय, हा राग अमुक आहे. पण सामान्य माणसाचं काय, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन त्यांना हे समजावलं पाहिजे की हे असं असं झालंय. म्हणून माझा हेतू हा आहे की मला संगीत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढायचंय आणि ते सामान्यांपर्यंत.
0: एक वेगळा नवा आकार संगीताला या निमित्तानं तुमच्यामुळं लाभला खरंच. संगीत म्हटलं की भाव महत्वाचे, पण मग शब्दांचं काय? शब्दांचं सौंदर्य शास्त्र तेच खूप चांगल्या पद्धतीनं हेरतात, ते कसं?
1: कारण शब्दांनीच तर काव्य बनतं. एकेका
0: शब्दाला शब्दाचा वेगळा अर्थ जर निघाला तर ते कसं सांगता येईल? उदाहरण दाखल.
1: खूप आहेत उदाहरणं की एक समोर येणारा अर्थ असतो आणि एक लपलेला अर्थ असतो, तुम्हाला तोही शोधावा लागतो.
0: अच्छा,
1: की नेमकं काय त्यातून म्हणायचंय. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्योती कलश छलके सारखं गाणं आहे की आपल्याला ते वरकरणी एका सकाळचं वर्णन वाटतं, पण त्याला तुम्ही आयुष्याशी जोडा, त्यातनं तुम्हाला अनेक असे असे अर्थछटा निघतात की पात पात बिरवा हरियाला धरती का मुख हुवा उजाला सच सपने कलके. आयुष्यात तुमच्या फक्त वैराण वाळवंट नसतं, हिरवाई असते आणि स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याला ह्या आत्ताच्या सकाळच्या सीनशी जोडू नका, आयुष्याशी जोडा, त्याचा लगेच परिणाम बदल.
0: क्या बात आहे. तर मॅडम, आज अनेक तरुण तरुणी युथ जे आहे संगीत क्षेत्राकडे येत आहेत, गझलमध्ये म्हणा किंवा चित्रपट संगीतात करिअर करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: त्यांना मी मनापासून हेच सांगेन की गाण्याचा अर्थ नीट समजून घ्या, गाण्याच्या आधी त्याचं काव्य काय सांगतंय ते बघा. माझ्या मुंबई विद्यापीठात मी जिथे संगीत विभागात कार्यरत आहे तिथे एक आम्ही प्लेबॅक सिंगिंग कोर्स केलेला आहे, तो डिझाईन पण मीच केला. त्यात मी हा आवर्जून विषय ठेवला आहे अभ्यासाला की हाऊ टू ॲप्रिशिएट आणि हाऊ टू नो मिनिंग ऑफ द पोएट्री. पोएट्रीला तुम्ही समजून घ्या आणि मग गा. नुसतं यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, हे म्हणणं आणि त्या ती व्यथा समजून घेणं, मग तुम्ही म्हणा, त्यात फरक लक्षात येईल. तंत्र शिका, श्वासाचं तंत्र आहे, चालीचा अभ्यास करायला लागा, तेव्हा तुम्हाला ह्या कलेची जरा तरी कल्पना येईल. मग त्यासाठी श्वासाचे व्यायाम असतात.
0: बरोबर.
1: कारण गाणं ही एकच माझं म्हणणं आहे की जाता जाता करण्याची गोष्ट नाही. जी सोय आता निर्माण झाली करा ओके, तिचा योग्य आणि जाणीवपूर्वक डोळस वापर करा.
0: बरोबर.
1: त्यात वाहत जाऊ नका.
0: पण मग आजच्या पिढीचं सिनेसंगीत जे आहे ते नेमकं पारंपरिकतेपासून दूर जात आहे का असं तुम्हाला वाटतं का?
1: नाही नाही, उलट पारंपरिकतेपासून ते दूर नाही जात, कारण बेस कुठेतरी तो पक्का असतोच. रागाचे पण आता रागाचा उपयोग करून दिलेल्या चालीही दिसतात. फक्त कधी कधी हे जरा गोंधळाचं वातावरण होतं, कारण कधी कधी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. सूफी तर सूफीच, पंजाबी रंग तर पंजाबी, असं सगळ्या रंग सगळ्या गाण्यांना एकच रंग दिल्यासारखं वाटतं. ते थोडस खोलात जाऊन जरा काम व्हायला हवंय.
0: खरंच छान असं अनमोल माहिती अशी मिळते आपल्याला सगळ्या संवादातनं. तर आज मृदुलाताई आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबतचा हा संवाद खरंच सुरांचा, शब्दांचा, नजाकतीचा आणि एक सुरमय प्रवासच आपण ज्याला म्हणू शकतो असा होता. आणि आपल्या विचारांनी आणि अनुभवांनी सगळ्यांना एक आपल्याला प्रेरणा मिळालीच आहे. तर कलेचा हा प्रवास जो असतो हा केवळ प्रसिद्धीचा नसतोच, तर ती एक प्रेरणा असते आणि अंतर्मनाचं भावविश्व उलगडणारी एक संकल्पना सुद्धा असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो मॅडमशी झालेल्या संवादातनं. मॅडम, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. तुमची एक पुन्हा एक झलक आमच्या कानांना नक्कीच तृप्त करणार आहे.
1: सलीलदांची एक रचना ऐकू दे.

0: प्रतिम, वाह क्या बात है.
1: थैंक यू.
0: तर श्रोते हो, संगीत ही फक्त कला नाही आहे, तर ती एक जीवनशैली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आत्म्याला स्पर्श करणारी एक कला आणि एक प्रवाह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आदरणीय मॅम, आपल्या अनुभवांनी, आपल्या साधनेनं आणि आपल्या शब्दांनी आज आमचा स्टुडिओ खरंच मंत्रमुग्ध तर झालाच, पण सुरांनी सुद्धा तो उजळून निघाला. खरंच खूप छान वाटलं आपल्याला भेटून. रेडिओ मनभावन टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. संगीताचा दिवा जो आहे तो असाच निवांत तुमचा सदोदित पेटवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्याची मेजवानी मिळत राहो हीच अपेक्षा करते.
1: धन्यवाद. मनभावन रेडिओनी मला आज तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. जितकी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय मला पोहोचवता आला. सर्वांना माझ्या शुभेच्छा. अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या कलेची जोपासना सगळ्यांनी करावी हीच प्रार्थना करते आणि तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, पिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 14व्या भागामध्ये आपण ऐकलं की सत्यनारायण गोयंका यांचे मनशांतीचे विपश्यना शिबिर होते. त्या शिबिरामध्ये अण्णांनी 10 दिवस प्रवेश घेतला आणि अण्णांसोबत लेखिका इंदुमती जोंधळे याही मनशांती विपश्यना शिबिरात सामील झाल्यात. सुरुवातीला तर लेखिकेचं मनच लागेना आणि चित्तही काही एकाग्र होईना, कारण लेखिकेच्या एवढ्या लहान वयात चंचल मनाला नियंत्रित करणं जरा अवघडच होतं. एकदा तर लेखिका समाधी अवस्थेत बसल्या असताना त्यांना काही केल्या उठताच येईना. देह अगदी दगडासारखा जड जड वाटू लागला आणि संपूर्ण संवेदनाच नाहीशी झाली. मीराताईंनी मग एक ना अनेक प्रयत्न करून पाहिले आणि त्यांना पूर्वस्थितीत आणलं. पण हा दिवस मात्र लेखिकेच्या चांगलाच लक्षात राहिला बरं का. आणि शेवटचे 2 दिवस लेखिकेच्या विपश्यना साधनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आता मात्र अगदी कसं छान छान हलकं फुलकं फुलपाखऱ्यासारखं वाटत होतं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 15वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: मॅट्रिकला प्रथम श्रेणी मिळाली हे केवढं मोठं कौतुक झालं. औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान शाखेत अगदी सहजासहजी प्रवेश मिळाला. पीयूसीच्या वर्गांना प्राध्यापक सी एन पाटील, कुलकर्णी मॅडम, प्राध्यापक बक्तुल सर शिकवायला होते. पण महिनाभर सगळं डोक्यावरूनच जात होत. काही म्हणत काही कळत नव्हतं. वर्गात नुसतं मक्खासारखं बसून राहायचं. वर्गातल्या मुलामुलींशीही ओळख नव्हती. बाकी बहुतेक जण औरंगाबादेमधलेच असल्यामुळे त्यांचे गट होते. मी मात्र एकटीच पडले होते. शाळेत असताना निम्म्यापेक्षा अधिक वर्ग माझ्या भोवती भोवती असायचा आणि इथं मी केवळ एकटीच. वर्गात एकटी, कॉलेजात जाताना येताना एकटी, कारण वसतिगृहाच्या बहुतेक मुली मिलिंद कॉलेजमध्ये जायच्या. वसतिगृह ते कॉलेज बसनी जायचं. फारसं असं जाणं येणं माहीत नव्हतं, कारण शाळेत पायीच जाणं येणं होतं. शिवाय वसतिगृहापासून शाळा खूप जवळ होती. इथे मात्र सगळाच भाग अपरिचित. कॉलेजात जायचं म्हटलं वेळ झाली की नको नको वाटायचं. पण असं नको म्हणून नुसतं बसून थोडीच चालणार होतं. बसनी पैठण गेटला उतरायचं, तिथून कॉलेज 4 पावलांवरच. पण मला कधी एकदा वर्गात जाऊन बसते असं व्हायचं, कारण मागून पुढून कॉलेजच्या मुलामुलींचा खोळकाच खोळका असायचा. काही टार्गट पोरं वाटतील तशा कॉमेंट्स करायचे. कॉलेजच्या पायऱ्या चढायला लागलं की साडीच्या मध्ये पाय थरथर थरथर कापायला लागायचे. वाटायचं आता आपण पडणार, होणार नक्की फजिती, सगळेजण हसणार. त्या 15-20 पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी पोरं साखळी करून उभीच असायची. एखादा बोलायचा, बाकी सर्वजण फिदी फिदी हसायचे. बहुतेक ती सगळी मुलं आर्ट्स कॉमर्सचीच असावीत. सायन्सच्या मुलांना असं बाहेर थांबायला कॉमेंट्स करायला वेळ कुठे होता. बिचारे अगदी प्रामाणिकपणे वर्गात नियमित जायचे, नियमित पिरियड्सना हजर राहायचे. पिरियड संपले की बॅचेसप्रमाणे प्रॅक्टिकल सुरू व्हायचे. माझ्या जीवाची मात्र तगमग, कसं व्हावं आपलं, कसा शिपणार बाई एवढा सगळा अभ्यास. कळत तर काहीच नाही, कुणाला सांगणार. प्राध्यापकांशी बोलायची हिंमत नव्हती. वर्गातल्या एक एक आधुनिक पेहरावातल्या मुलं मुली, मी आपली साडीतली काकूबाई. त्यात बोलण्यात बराचसा कोल्हापुरी हेल, म्हणून मी कुणाशी फारशी बोलायचीच नाही. सगळ्यात मागे बसून नुसतं ऐकत राहायची. पण मन मात्र शाळा, ते वैभव, आपला स्वतःचा शालेय थाट, सर्वांची वर्गातली मी लाडकी असं होतं. आणि इथे छे, नाही बे, नाही नाही नाही, आपल्याला हे काही जमणार नाही. लाख आपल्या काकांना अण्णांना वाटत असेल सायन्स घेऊन अभ्यास करून मेडिकलला जावं, मोठं डॉक्टर व्हावं, गरिबांची सेवा करावी. पण इथं PUCs आपण किती वर्षात काढतो काय माहीत? छे छे, पण असं वर्ष वाया घालवून आपल्याला जमणार नाही. त्यापेक्षा आपण फॅकल्टीज बदलली तर? हा विचार एकदम डोक्यात चमकून गेला आणि मी प्राचार्यांच्या केबिनकडे निघाले. पण तिकडे जाण्याऐवजी सिनियर विद्यार्थी प्रॅक्टिकल करत होते त्या प्रयोगशाळेतच गेले चुकून. तिथं पाहिलं तर एक बेडूक दोघांनी ताणून ताणून धरलेला, त्याला चिमटे लावणं, पालथं पाडणं, असला काहीतरी प्रकार चालू होता. बेडकाचं खाली वर खाली वर होणारं ते पांढरं पोट पाहिलं मात्र आणि मला भोवळच आली. धाडकन प्रयोगशाळेच्या दारातच कोसळले, कशाला कोरट पडली, डोळ्यापुढे काळाकुट्ट अंधार काजवे चमकल्यासारखं व्हायला लागलं. एका शिपायाने पाहिलं, पळत पळत आला आणि मला उठवलं, पाणी प्यायला दिलं. थोडं पाणी प्याले, तोपर्यंत हातपाय थंडगार झाले होते. माझा मला जाणवत होत हातपाय चेहरा पांढरा फट्ट पडला होता, हाताच्या बोटातून मुंग्या येत होत्या. तशीच 4-5 मिनिट बसून राहिले. शिपायला विचारलं, प्राचार्यांची केबिन कुठे आहे? चला ताई, मी धावतो, असं म्हणत त्यांनी प्राचार्यांच्या केबिनपर्यंत नेलं. मला वाटतं त्यावेळी बहुतेक प्राचार्य शरदचंद्र देशपांडे असावेत. या या, काय काम आहे? अजून कोणी प्राध्यापक त्यांच्या समोर बसले होते. सरांनी पुन्हा विचारलं, काही अडचण आहे का आपली? कोणत्या वर्गातल्या तुम्ही? मी आपली गप्पच, शब्दच फुटे ना. अहो, काही बोलाल की नाही?
3: सर सर, आणि मला रडूच फुटलं.
4: कोणी काही बोललं का तुम्हाला?
3: नाही सर, मला मला फॅकल्टी बदलायची आहे. मला वर्गात काय शिकवतात ते काहीच समजत नाही.
4: मॅट्रिकला कोणता क्लास होता?
3: फर्स्ट क्लास.
4: वा, छान. अरे मग थोडे दिवस जाऊ द्या. ट्युशन्सला वगैरे जाता का? काय ट्युशन्स वगैरे काही नाही? हे बघा, ट्युशन्समध्ये महत्वाच्या विषयांचा अभ्यास होईल, मग आपोआप सगळं समजायला लागेल. घाबरू नका, फॅकल्टी बदलायची अशी घाई करू नका.
3: ट्युशन्स? आम्ही शाळेत असताना ट्युशन्स वगैरे तर माहीतच नव्हत्या. पण ट्युशन्स कोण लावतो? अगदी ढ ढ पोर, ज्यांना काही म्हणजे काहीच येत नाही, अशी मुलं मुली ट्युशन्स लावतात. आणि दुसरं म्हणजे अतिश्रीमंत मुली किंवा मुलं, ते तरी ट्युशन्स लावतात. त्यांच्या घरी जाऊन मास्तर शिकवतात. मग आपण कशात बसतो? पहिल्या वर्गातच, कारण आपल्याला काहीच येत नाही, समजत नाही. पण हे मानायला मन तयारच नव्हतं. समजा जरी ठरवलं ट्युशन्सला जायचं, तर इथे पैसे कुणाजवळ होते? कोण देणार होतं फी? राहणं, वह्या, पुस्तकांचा खर्च वसतिगृह करत होतं. वरचे लागणारे थोडेफार पैसे अण्णासाहेब किंवा काका पाठवत होते. एकूण आपल्याला हे सायन्स न झेपणारं, न परवडणारं होतं हे माझ्या मनाने पक्क केलं होतं. आणि ते बरोबर असावं असं माझं मत होतं.
4: प्राचार्यांच्या समोरच बसलेल्या प्राध्यापकांनीही समजूत घातली. ऐका माझ, पहिले थोडे दिवस असाच त्रास होत असतो, पण नंतर हळूहळू सगळं समजायला लागेल. पण छे, माझ्या मनाने पक्का निश्चय केला होता, आपल्याला सायन्स झेपणार नाही. प्रॅक्टिकल तर मुळीच होणार नाही. पुढे चालून समजा आपण मेडिकलला गेलोच तर काही खैर नाही बाई. ताणलेला बेडूक पाहून जिथं आपल्याला चक्कर येते, तिथे एक एक मानवी देह, अपघात, अनेक रोग, मृतदेह, छे छे छे छे छे, आपलं हे काम नाहीच. आपल्याला हे मुळीच झेपणार नाही. आपला असा भित्रा स्वभाव कसं निभावणार आपलं? छात्रालयाच्या बंदिस्त जगात राहायची सवय झालेली, तारा राणीच्या फक्त मुलींच्या शाळेत शालेय शिक्षण झालेली मी आता एकदम उघड्या अफाट बेछूट जगात एकाकी अगदी असहाय्य झाल्यासारखी झाले होते. वसतिगृहातली एक एक थीट बेफाम वागणाऱ्या पोरी मी पाहत होते. कॉलेजमधल्या आर्ट्स कॉमर्सच्या मुलीही सतत घोळक्या घोळक्यांनी वर्ग न करता बाहेरच हिंडणाऱ्या पाहून चकित होत होते. वसतिगृहाच्या ताईंना सांगितलं, त्यांनीही समजूत काढली. पण मनाचा हिय्या पक्का होता, सायन्स बदलून आर्ट्सला जायचं. एक अर्ज लिहिला, पालक म्हणून ताईंची सही घेतली आणि कॉलेजच्या प्राचार्यांना दिला. ठीक आहे, आता तुमची इच्छाच आहे तर कोण काय करणार. आणि मला प्राचार्यांनी एका क्षणात अर्जावर सही करून दिली आणि आर्ट्स फॅकल्टीला जायला सांगितलं. त्यावर तसं त्यांनी लिहूनही दिलं. मन आनंदाने उड्या मारत होतं. आता मला मनासारखं समजेल, उमजेल, असाच अभ्यास असेल. इकडे मुलीही खूप मोकळ्या स्वभावाच्या हसून खेळून राहणाऱ्या होत्या. इथेच मला खूप चांगल्या मैत्रिणी भेटल्या. संध्या सुळेकर, चित्रा देशपांडे, सुमेधा तालिकोटे, लतिका वांगीकर, ज्या पुढे माझ्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. एके दिवशी वर्गात कुमारी एल एस कुलकर्णी मॅडम आल्या आणि त्यांनी एनसीसीचं महत्व किती आणि कसं आवश्यक आहे ते सांगितलं. माझ्या मनात शाळेपासूनचीच अतृप्त इच्छा होती की आपण एनसीसीत प्रवेश घ्यावा, छान युनिफॉर्म घालावा, छातीवर लांबलचक बक्षिसांच्या बिल्ल्यांची रांग लावावी, खाड खाड बूट वाजवत अखंड चालत राहावं. शाळेत असताना अशा मुलींच्या तुकड्या मी पाहिलेल्या होत्या. दोन तीन मुलींची आरडी परेडसाठी दिल्लीला निवड झालेली होती आणि मी एकदम वर्गात उभी राहिले. मॅडम, मॅडम, मला एनसीसीत प्रवेश घ्यायचा आहे, असं त्यांना सांगितलं. त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं आणि नंतर भेटा म्हणून सांगितलं. एनसीसीचा मला अजून एक फायदा होणार होता. मनातली जी भीती होती, कॉलेजचं वातावरण पाहिलं, मुलांचा खोळका पाहिला की जी भीती मला वाटायची ती एनसीसीमुळे कमी होईल आणि आपोआपच अंगी थीटपणा येईल असं मला वाटत होतं. आणि ते खरं ठरलं. इतकी भित्री घाबरणारी मी एनसीसीचा गणवेश अंगावर चढवला की कोल्हापूरची जगदंबा अंबाबाईचा जोश अंगात यायचा माझ्या. ज्या कॉलेजच्या पायऱ्यांवरून मी काही महिन्यांपूर्वी भीत भीत चालत होते, त्याच जागेवरून ताठ मानेनं खाड खाड बुटांचा आवाज करत चालायला लागले. माझा गणवेशही इतका व्यवस्थित आणि इतका अप टू डेट असायचा की मॅडम म्हणायच्या, काय जाधव,

0: शाळेचे एनसीसीचे शिक्षक सांगताना मी ऐकलं होतं. तसं मी आरशासारखं चमचमीत पॉलिश करायची माझ्या बुटांना. खरं सांगू, आवडीचं क्षेत्र मिळालं ना की माणूस कोणतंही कितीही अवघड काम काही वेळातच संपवतो. आता मी कला शाखेकडे पूर्ण रमले होते. कोल्हापूरला काकांना, वर्ध्याला, अण्णांना कळवून टाकलं की मी विज्ञान शाखा बदलून कला शाखेत प्रवेश घेतलाय. खरे तर दोघही नाराज झाले, पण इलाज नव्हता. मी क्षणाक्षणाने त्यावेळी मरत होते, कुढत होते. असं कुढणं, असं अपराध्यासारखं न समजता अर्थही जगणं माझ्या स्वभावातच नव्हतं. जी मुलं कॉमेंट्स करायची त्यांच्याकडे आता जरबेनं डोळ्यांना डोळे भिडवून पाहू शकत होते. एनसीसीच्या गणवेशानं हा बदल माझ्यात घडवून आणला होता. पायऱ्यांवरून जायला लागले की पोरं आता आपोआप बाजूला सरकत होती. बाप रे, क्या बूट है, क्या चाल है. मी वळून त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं की मुलं गायब. आता कोणी फारसं कॉमेंट्सही करत नव्हतं. आजच्या मानानं आमच्या वेळी मुलं बरीच, म्हणजे बरीच सोबर होती. घाणेरडी वृत्ती नव्हती, फक्त टवाळकीचा सूर. त्रास द्यायचा, थोडीशी मजा मारायची, चिडल्यावर अजून चिडवायचं. टार्गटपणाच अधिक होता, पण नंतर तोही माझ्या बाबतीत कमी झाला. मी पार स्वतःला बदलूनच घेतलं होतं. भित्री शामळू इंदू गायब झाली होती, आणि त्या ठिकाणी धीट ताठ मानेनं जगणारी इंदू तयार झाली होती.
1: इंदुमती जोंदळलिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 15वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व उपस्थित आहे ज्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या प्रतिभेनं आणि संशोधनानं एक महत्वपूर्ण असा ठसा उमटवलेला आहे. शास्त्रीय संगीतात मोठं योगदान आणि मोठं नाव ज्यांचं आहे, ज्यांची 3 महत्वपूर्ण पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्र साहित्य संशोधन मंडळावर आपल्या ज्ञानानं योगदान दिलंय, अशा आदरणीय श्रीमती अंजली मालकरजी यांचं या ठिकाणी मी आरजे शुभांगी मनपूर्वक स्वागत करते.
1: धन्यवाद
0: मॅडम. नमस्कार. आणि आपल्या संगीत प्रवासाविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल, तर मॅडम नेमकी सुरुवात कशी झाली त्याबद्दल सांगा ना.
1: थोडक्यात सांगते मी की लहानपणापासूनच मी गात होते. वयाच्या 7व्या वर्षी मी गाणं शिकायला लागले. माझी आई तारा बसवले ही स्वतः खूप चांगलं गाते, तर तिच्याकडे औरंगाबादला म्हणजे आजच्या संभाजीनगरला मी शिकले. आणि मग त्याच्यानंतर मधुसूदन भावे, यशवंत क्षीरसागर, सी आर व्यास असे अनेक गुरु मी केले. आणि पुण्याला मग माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यामध्येच मी संगीतातच एम ए केलेलं आहे. आणि मग डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे, ग्वाल्हेर घराण्याच्या त्या आहेत, त्यांच्याकडे खूप वर्ष मी तालीम घेतली. त्याच्यानंतर डॉक्टर विकास कशाळकर, विदुषी कुमुदिनी काटदरे आणि डॉक्टर मिलिंद मालशे असे अनेक दिग्गज गुरु मला लाभलेले आहेत. त्यांच्याकडनं मी ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याचं शिक्षण घेतलेलं आहे.
0: अतिशय समृद्ध आणि दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शन आणि सहवास तुम्हाला लाभला ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. मॅडम मला सांगा ना, आजच्या काळात शास्त्रीय संगीताचा रियाज करताना कुठल्या गोष्टींकडे जास्तीत जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शास्त्रीय संगीतामध्ये, तो म्हणजे तानपुरा. तंबोरा हा तुम्हाला वाजवता आला पाहिजे, कारण तंबोऱ्याच्या 4 तारांमधून 7ही स्वर मिळतात आणि ह्या 7 स्वरांच्या खोल सागरामध्ये बुडण्यासाठी पहिली गोष्ट आहे तंबोरा ऐकणे. ऐकायला खूप पाहिजे गाणं, म्हणजे आम्ही असं म्हणतो की गाणं गळ्यापेक्षा कानांनी जास्त कळतं आणि जास्त गाता येतं. त्याच्यामुळे श्रवण शक्ती ही तुमची वाढली की आपोआप तुमच्या गळ्यातली ताकद वाढते.
0: वाह वाह, सुंदर.
1: त्याच्यामुळे पहिली गोष्ट असं आहे की तुम्ही रोज दिवसातनं कमीत कमी 2 तास तरी गाणं ऐकलं पाहिजे. कुठलंही गाणं ऐका आणि ते तुमच्या मनात, तुमच्या हृदयात झिरपतं आणि मग ते गळ्यातनं बाहेर पडतं.
0: थोडक्यात तुम्हाला जर तानसेन व्हायचं असेल तर आधी कानसेन होता आलं पाहिजे.
1: अगदी बरोबर शुभांगीताई.
0: खूपच छान मॅडम. मॅडम एक झलक नक्कीच सुरुवातीला ऐकायला आवडेल आम्हाला तुमच्या गाण्याची.
1: थोडंसं गाऊन दाखवते.
0: थोडंसं

0: वाह अप्रतिम सुंदर. तर अंजली ताई मला एक विचार असं वाटतंय, विविध घराण्याचा अभ्यास करत असताना आपण नेमका कुठल्या घराण्याचा प्रभाव तुमच्यावर पडला आणि तो कसा?
1: वेगवेगळ्या घराण्यांचा अभ्यास करताना एकतर मी कॉलेजमधनं एम ए झालेली आहे त्यामुळे अकॅडमिक्समध्ये तुम्हाला सर्व घराण्यांचा अभ्यास करावा लागतो, पण मी गुरु शिष्य परंपरेत सुद्धा शिकलेली असल्यामुळे ग्वाल्हेर आणि जयपूर, तर आता जयपूर घराण्याचा जास्त प्रभाव माझ्यावर आहे आणि ग्वाल्हेर घराणं तर मी गातच होते, त्यामुळे दोन्ही घराणी मी तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच उत्साहाने मी गाते.
0: आता तुम्ही मगाशी म्हटला गुरु शिष्य परंपरा, तर त्याविषयी सुद्धा मला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरा आणि विद्यालयीन पद्धती यात नेमका तुम्हाला काय सांगावं असं वाटतं याबद्दल?
1: खूप चांगला प्रश्न आहे शुभांगीताई. काय होतं, आपल्याकडे गुरु शिष्य हे म्हणून अनेक वेळेला त्याच्या संदर्भातलं जे गांभीर्य आहे ते खूप कमी झालेलं आहे. तर विद्यालयीन शिक्षण पद्धतीमध्ये तुमचा तर्कभाव हा जो आहे हा खूप वाढतो. हा अनालिटिकल तुमची जी एक पॉवर असते ती खूप वाढते आणि गुरु शिष्य परंपरेमध्ये श्रद्धापूर्वक गाण्याचा जो भाग असतो तो खूप वाढतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.
0: अच्छा.
1: आणि जर ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित पद्धतीने जर त्या करता आल्या तर नथिंग लाईक दॅट. हा तर त्याच्यामुळे गाणं अकॅडमिकली नक्कीच शिकलं पाहिजे. केवळ गुरु शिष्य परंपरा म्हणून गाणं न शिकता त्याला अकॅडमिक्सचा जोड असलाच पाहिजे आणि अकॅडमिक्स आपण केल्यानंतर आपल्याला सगळं गाणं आलेलं आहे असं न समजता एखादा चांगला गुरु तुम्हाला मिळाला तर तुम्हाला त्या गाण्यातले जे काही एक सौंदर्य आहे एस्थेटिक्स आहे, विशेषतः क्लासिकल म्युझिकमध्ये म्हणते, तर ते तुम्हाला अधिक कळतं आणि तुमचं आयुष्य नक्कीच जास्त समृद्ध होतं.
0: छानच छानच. म्हणजे गुरु असणं आणि तो लाभणं खरंच खूप महत्वाचं आहे,
1: अतिशय महत्वाची गोष्ट.
0: सुंदर सुंदर. तर संगीतातले आपले अनेक प्रयोग सुद्धा आहेत, आपण अनेक प्रयोग केलेले आहेत, पण जनसामान्यासाठी संगीताची आवड निर्माण होण्यासाठी नेमकं तुमची शिकवण्याची पद्धत आणि त्याविषयी सांगा ना.
1: हो फार छान. म्हणजे माझ्याकडे जे विद्यार्थी येतात ते अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात येतात.
0: बरोबर.
1: कसं आहे, शास्त्रीय संगीत म्हटलं की लोक एकतर चार हात लांब जातात किंवा त्याला देव्हाऱ्यात बसवतात. तर शास्त्रीय संगीत काही फार वेगळी गोष्ट नाही आहे, अजिबात अवघड गोष्ट नाही आहे, खूप सुंदर गोष्ट आहे ती. ह्याच्यासाठी माझे अनेक प्रयत्न चाललेले असतात. म्हणजे खरं सांगायचं तर मुलांना शिकवताना सरगमनी आधी शिकवलं तर मुलांना खूप आवडतं ती गोष्ट, तर तशी सुरुवात करायची. शास्त्रीय संगीत गायचं म्हणजे काय करायचं असतं, आलाप का करायचे, ताना का करायच्या, बंदिशीला फक्त चारच ओळी असतात, त्या चार ओळींचा विस्तार आपण म्हणजे ते गायक कलाकार हे अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास करतात म्हणजे ते नेमकं काय करतात ह्याविषयीचे अनेक लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्स मी करते. नंतर तराणा हा विषय सगळ्यांना खूप आवडतो, पण ते दीर काय आहे, तर हे काय आहे, ह्याच्याविषयीचं माझं एक दोन तासाचं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन असतं की तो कुठून आला, कसा आला, अगदी ऐतिहासिक पासून त्याचं सौंदर्यापासून किती प्रकारचे तराणे आहेत, कुठल्या तालात गायला गेला पाहिजे, ह्या सगळ्या विषयीचा मी अनेक प्रयोग करत असते, शिकवते आणि त्याच्यावर एक डेमॉन्स्ट्रेशन पण करते. नंतर आपल्या काय म्हणतात पेंटिंग्समध्ये रागमाला पेंटिंग्स नावाचे पेंटिंग्स आहेत, 16व्या शतकामधील पेंटिंग्स केले गेलेले आहेत, मिनिएचर पेंटिंग्स, तर त्यांना रागमाला पेंटिंग्स म्हणतात जे रागावर आधारित आहेत. ह्याच्याविषयी अनेकांना माहिती नाही आहेत, केवळ मुघलकालीन पेंटिंग्स म्हणून त्यांना बाजूला ठेवलं जातं, पण त्याच्यावर रागांची नावं आहेत, त्या चित्रांमध्ये रागाच्या संदर्भामध्ये गोष्ट असते. तर असा एक मी प्रयोग करते की पेंटिंग आणि गाणं क्लासिकल म्युझिकचं बंदिशी असा एक आमचा एक प्रयोग आहे की कसा तो पुढे सरकत गेलेला आहे. त्याच्यानंतर परवाच एक मी केला कार्यक्रम, त्याचं नाव होतं अष्टभुजा. असे अनेक थीमॅटिक प्रोग्राम्स करते. अष्टभुजेमध्ये स्त्री एम्पॉवरमेंट वुमन एम्पॉवरमेंटवर काम केलेले
0: आहे.
1: समाजामध्ये स्त्री ही आई असते, पत्नी असते, मैत्रीण असते, अशा वेगवेगळ्या भूमिकांचं घेऊन त्याच्यामध्ये भावगीत मराठी आणि त्याच्यावरच्या बंदिशी, म्हणजे बंदिश म्हणजे केव्हा सय्या असतो पिया असतो असं नाही आहे, तर अनेक त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे भाव आहेत, वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. या सगळ्याला घेऊन परवा मी एक अष्टभुजा असा कार्यक्रम केला. असे अनेक कार्यक्रम मी करत असते.
0: तरणाबद्दल थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तो गीत प्रकार नेमका कसा प्रदर्शित केला गेला पाहिजे?
1: आता ती गंमत अशी आहे की तराणा हा प्रकार जो आहे, तरन्नुम हा शब्द त्याचा आहे, फारसी शब्द आहे, त्याचा अर्थ गीत. तर कॉम्पोजिशन आहे ते तराणा, अमीर खुसरोच्या काळामध्ये तो डेव्हलप झाला. त्यातला श्रेय अमीर खुसरोला दिलं जातं, पण एक माणूस इतका मोठा फॉर्म बनवू शकेल असं मला काही वाटत नाही. पण त्या काळामध्ये पॉप्युलर नक्कीच झाला होता तो. आणि तो फॉर्म जो आहे तो दर्ग्यामध्ये गायला जायचा कव्वालांकडून. तर तो का गायला जायचा? तर तो एक रिलिजियस फॉर्म म्हणून गायला जायचा. तर तना ना ना ना ना दिरदिर दिरदिर दिरदिर दिरदिर म्हटल्यानंतर एक तंद्री लागते माणसाला, आणि ती तंद्री अध्यात्मासाठी उपयोगी पडते म्हणून तो फॉर्म तसा डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे कव्वालीनंतर तराणा गायची पद्धत,
0: मला वाटतं सहसा जलद गतीने गायला
1: जातो. जलद गतीने म्हणजे ती तंद्री तयार होण्यासाठी जलद गती लागते. आणि मग त्याच्यानंतर 20व्या शतकात त्याला इतके धुमारे फुटले, त्याच्यामध्ये फरमाईशी तराणा आहे, झपतालातले आहेत. मग कलाकाराला तो फॉर्म इतका आवडला की अगदी फ्युजन म्युझिक पर्यंत त्या तराण्याला वापरलं गेलेलं आहे. आणि मधुबन मी राधिका नाचेरेनंतर जो तराणा आहे, तर तो
0: एखादा तराणा तुमच्या आवाजात नक्कीच ऐकायला.
1: अरे बापरे. आता इथे तंबोरा नाहीये पण मी तसाच गाते. तराणा हा फॉर्म रागामध्ये असतो, असा तो मिक्स नसतो, त्यामुळे
0: हा अलंगा
1: बिलावलचा आहे. खूप जुना तराणा आहे हा, 300-400 वर्ष तर नक्कीच झाले असतील. ग्वाल्हेर घराण्यात हा गायला जातो.
0: बरं,

0: आता याच्यामध्ये फारसी शब्द आहेत बरं का, म्हणजे नुसता तराणा दीर्धीर तराणा नाही तर त्याच्यामध्ये शब्द आहेत म्हणून फरमायशी तराणा.
1: ओके ओके.
0: आता हे फारसी शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती नाही पण त्या काळामध्ये नक्कीच याला अर्थ होता.

0: वाह वाह, अप्रतिम, एक वातावरण निर्मिती झाली छान सुंदरची आणि संगीताचा माहोल तयार झाल्यासारखं वाटलं अगदी छानच. अंजली, तर तुमचं पुस्तक सुद्धा प्रकाशित आहे 3, तर त्यापैकी तुम्हाला असं महत्वपूर्ण आणि चॅलेंजिंग पुस्तक कुठलं वाटतं जास्त?
1: माझं पहिलं पुस्तक 2005 साली आलं, त्याची सुद्धा एक मस्त गंमत आहे. म्हणजे मी नेटचा अभ्यास करत असताना 13व्या शतकामध्ये संगीत रत्नाकर नावाचं एक फार महत्वाचं पुस्तक लिहिलं गेलं मराठवाड्या भागामध्ये. तर तिथे संगीत रत्नाकर लिहिला गेला शारंगदेव, निशंग शारंगदेव नावाच्या एका खूप मोठ्या संगीत तज्ञांनी यादव काळामध्ये.
0: शारंगदेव हो.
1: तर नेटचा अभ्यास करताना शारंगदेव येणं हे अटळ आहे. तर मग मी आहे मूळची तिथलीच. हा, तर मग माझ्या मनात विचार आला की अरे एवढा मोठा माणूस आपल्या भूमीत होऊन गेलेला आहे आणि आपल्याला कसं माहिती नाही ह्याविषयी, एवढं मोठं कार्य केलंय त्या माणसाने. आणि मग मी त्याचा अभ्यास करत गेले आणि त्यावेळेला अगदी सुदैवानी रारम बोराडे सर तेव्हा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते आणि ते त्या भागातला म्हणजे मराठवाड्या भागातला इतिहास लिहिणाऱ्या माणसाचा शोध घेत होते आणि ती गोष्ट माझ्यापर्यंत आली आणि ॲक्सिडेंटली मी लिहायला लागले आणि मराठवाड्यातील अभिजात संगीत 700 वर्षाचा इतिहास हे पहिलं पुस्तक माझं 2005 साली आलं. आणि त्याच्यानंतर आत्ता 2025 साली हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाचा इतिहास क्लासिकल म्युझिकचा 13व्या शतकापासून 1947 पर्यंतचा हा असा एक मोठा प्रोजेक्ट मला साहित्य संस्कृती मंडळानेच दिला आणि तो 4 वर्ष मी लिहित होते आणि तो आता पूर्ण झालेला आहे. 900 पानांचं 2 खंड आहेत आणि त्याच्यामध्ये 13व्या शतकापासून म्हणजे परत रत्नाकर काळापासून ते पलुस्कर भातखंडे यांच्यापर्यंतचा पूर्ण हिंदुस्थानी संगीताचा म्हणजे त्याच्यामध्ये दिल्ली येतं, राज्य राजस्थान आहे, ओडिसा आहे, काश्मीर आहे, इथपासून कर्नाटकापर्यंतचा सगळ्या प्रांतांमध्ये त्या त्या काळामध्ये काय महत्वाचं घडलं, कुठली पुस्तकं महत्वाची लिहिली गेली, कुठले कलाकार तानसेन असतील, मानसिंग तोमर असेल, आमिर खुसरो असेल, असे सदारंग अदारंग असतील, अनेक घराणी असतील, कशी तयार झाली, या सगळ्याचा इतिहास आहे.
0: अतिशय माहितीपूर्ण हे पुस्तक नक्कीच
1: आणि सोदाहरण आहे, त्याच्यामध्ये उदाहरणं पण दिलेली आहे.
0: अरे वा अरे वा, खूपच छान. प्रत्येक संगीत अभ्यासकाने हे अभ्यासलं पाहिजे असं पुस्तक.
1: नक्कीच नक्कीच.
0: खरंच खरंच. तर आपल्या संगीत पद्धतीमध्ये 2 लिपी असतात, भातखंडे आणि पलुस्कर, त्याबद्दल काय सांगाल? क्लिष्ट कुठली अशी लिपी असं वाटतं?
1: नाही, आता तुम्हाला लिपीचं सांगू का? खरं सांगायचं तर हिंदुस्थानी संगीतामध्ये किंवा गाण्यामध्ये लिपी असणं ही फार जुनी परंपरा आहे, सामवेदाच्या काळापासूनची परंपरा आपल्याकडे आहे. तर त्याला गात्रविणापूर्वी म्हणायचे, असे हातबोटांवर ते स्वर सांगायचे. त्याच्यानंतर ती लेखनाच्या स्वरूपात आलेली आहे, अहोबलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडतात. आणि नंतरच्या काळात काय झालं, ब्रिटिशांच्या काळामध्ये ही वापर त्याचा थांबला. गाणं हे केवळ मनोरंजनाचं साधन झालं, खरं तर ती एक ज्ञान परंपरा आहे, भारतीय ज्ञान परंपरा आहे. तर हे थांबल्यामुळे काय झालं की त्याचा वापर नाही झाला तर ते एक्सटिंक्ट झालं. म्हणून मग पलुस्करांनी आणि भातखंड्यांनी, त्याच्या अगोदर सौरेंद्र मोहन टागोरांनी, ह्या लोकांनी, कारण ब्रिटिशांच्या संगीतामध्ये लिपीला फार महत्व आहे आणि मग भारतीय संगीतात लिपी नाही म्हटल्यानंतर तुमचं संगीत काही फार उत्कृष्ट आहे असं ते माने ना ब्रिटिश लोक. मग त्यांना सांगण्यासाठी की आमचं संगीत हे अद्ययावत आहे आणि अतिशय प्रगल्भ असं संगीत आहे असं म्हटल्यानंतर अशा प्रकारच्या लिपी तयार केल्या गेल्या. प्रत्येक लिपीला त्या काळात तेवढंच महत्व होतं. आता आज काय झालेलं आहे की आज आपल्याकडे अनेक साधनं तयार झालेली आहेत, म्हणजे रेडिओ आहे, श्रवणेंद्रिय आहेत, आपल्याकडे रेकॉर्डिंग्सची अनेक साधनं तयार झालेली आहेत, त्याच्यामुळे लिपी हे कॉम्प्लिमेंटरी झालेलं आहे. ऐकायचं आणि त्याच्यावर लिपीबद्ध करायचं, त्याच्यामुळे सोपी लिपी म्हणून भातखंड्यांची लिपी जास्त वापरली जाते. पण तुम्हाला मेटिक्युलस जर बारकाईने करायचं असेल तर पलुस्करांची लिपी वापरली जाते.
0: बरोबर.
1: त्यामुळे दोन्ही लिपी सध्या वर्किंग आहेत, पण श्रवणाचं हे जास्त वाढल्यामुळे भातखंडे लिपी बऱ्यापैकी लोक वापरतात असं वाटतं मला.
0: संगीतातली आपण जर तांत्रिक बाजू आणि भावनिक बाजू या दोन गोष्टींचा विचार केला तर त्याचा समतोल साधणं किती महत्वाचं आहे.
1: फार महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये तर इतकं तांत्रिक झालेलं आहे आपलं आयुष्य. 9 निघतो बरोबर 6 येतो, किंवा मग अनेक लोक 9 निघून 9 येतात. म्हणजे ते तंत्र पूर्ण त्याचं एक रोबोटिक आयुष्य झालेलं आहे. त्याच्यामुळे IQ लेवल खूप वाढलेली आहे, इंटेलिजंट क्वेश्चन्स, पण EQ लेवल मात्र खूप कमी झालेला आहे, तो इमोशनल कोशंट. कला ज्या आहेत ह्या इमोशनल कोशंट वाढवण्यासाठी असतात. त्याच्यामुळे कलांमध्ये भावात्मकता ही वाढणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुढच्या काळामध्ये तर मला असं वाटतं की फार ही एक किल्ली आहे. माणसाला माणसासाठी, माणसाच्या दृष्टिकोनातनं बघणं आणि माणुसकी आणि मानवतेवर विचार करण्यासाठी कलांचं अनन्य साधारण महत्व पुढच्या काळात असणार आहे.
0: तर युवा पिढीला या साहित्य म्हणजे संगीत, शास्त्रीय संगीताकडे खेचण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
1: त्याच्यावर अनेक प्रयोग केले पाहिजेत. म्हणजे कसं आहे की ते जे जुनं शिकवलं जातं जुन्या पद्धतीने, एक तर पूर्ण भाषा बदलली पाहिजे. भाषा कंटेम्पररी केली पाहिजे. नेहमी जी कला जी असते ती साहित्यावर पुढे जाते साहित्यातनं, तर साहित्याची भाषा तुमची कंटेम्पररी केली पाहिजे. तुम्हाला युजर फ्रेंडली केलं पाहिजे. आता मी आज फार इंग्रजी शब्द आणि मी इन शब्द वापरते आहे, पण हे युजर फ्रेंडली व्हायला पाहिजे आहे. मुलांना हसत खेळत संगीत शिकवलं पाहिजे. त्यांना असं काहीतरी बर्डन केलेलं आहे आणि तुम्हाला परीक्षाच दिल्या पाहिजेत, वादी संवादी सांगान, थाट सांगान, हे असं न करता मुलांच्या परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा बदल केला पाहिजे. त्यांना हसत खेळत चर्चा करत करत त्यांच्या परीक्षा पद्धती घेतल्या पाहिजेत. एखादा सेमिनार घेतला पाहिजे, सेमिनार म्हणजेच तुमची परीक्षा आहे असं सांगितलं पाहिजे. तुम्ही गाता गाता तुम्ही त्याचं विश्लेषण करा, लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन करा, तुम्हाला जे समजतंय तसं करा. ह्या परीक्षा पद्धतीने गेलात तर मुलं इंटरेस्ट घेतील, मुलांना खूप आवडतं संगीत, मुलं खूप आनंदाने संगीत शिकायला तयार होतील. आणि ही कुठलीही गोष्ट फार अवघड आहे असं न सांगता, अरे खूपच सुंदर आहे आणि खूपच सोपं आहे, तुला तुझ्या बुद्धीला चॅलेंज देतो आम्ही, असं म्हणत त्यांना जर थोडं आपण चॅलेंज केलं तर मुलं नक्कीच हे शिकतील.
0: छान छान. तर तुमचं शास्त्रीय गायन आता आम्ही ऐकलंच आहे, तुमचं अनमोल अशी माहिती आम्हाला खूप मार्गदर्शक अशी ठरते आहेच, पण तुमच्या आवाजात पुन्हा एकदा सुगम गायन ऐकायला नक्कीच आवडेल. एखादं कुठलंही तुमच्या आवडीचं
1: एक अभंग गाते.
0: चालेल.
1: नामदेवांचा अभंग आहे. नामदेव हा गायक होता, संगीतकार होता. म्हणजे तो संत म्हणतातच, पण संतांच्या बरोबर संगीतकार असं एक वेगळं रसायन नामदेवांचं होतं. तर नामदेवांचा हा अभंग आहे. ते म्हणतात की मी काय गातो हे मला कळत नाही, हे सगळं भगवंताच्या चरणी मी अर्पण करतो.
0: वा, वा.

0: वा छानच. अंजलीताई एक कलाकार आणि एक संशोधक म्हणून पुढच्या काळात आपले संगीताच्या क्षेत्रातले नेमके योगदान देण्याचं कुठलं उद्दिष्ट आहे त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: माझं काम चालूच असतं.
0: हो, तुमचं कार्य चालूच आहे.
1: म्हणजे कुतूहल मला काय,
0: भावी प्रोजेक्ट त्याबद्दल
1: कुतूहल मला कायमच असतं. मला हे सगळं ज्ञान जे आहे हे ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक गाणं शिकणाऱ्या मुलापर्यंत पोहोचवण्याची माझी खूप इच्छा आहे आणि त्या दृष्टीने माझं कार्य चालूच आहे. लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्स खूप करते, छोटे छोटे टॉक्स पण मी करते. आता हे पुस्तक मी जे 700 वर्षाचा इतिहास लिहिलेला आहे त्यासंबंधीच्या गमती जमती मला मुलांना सांगायला आवडतात, त्यांना शिकवायला मला खूप आवडतं. त्याच्यामुळे हे सगळं ज्ञान मला लोकांपर्यंत पोहोचवायला नक्कीच आवडेल.
0: जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगेल?
1: आनंदात राहा, खूप गाणं म्हणा आणि मजेत राहा. गाणं आनंदाने अनुभवा आणि अनुभवून गाणं म्हणा. स्वतःच्या मनातलं गाणं म्हणा. लोकांनी केलेलं कॉपी कॅट नका होऊ, प्रति कोणी होऊ नका, तर स्वतःचं गाणं स्वतः गा असंच मला वाटतं.
0: सुंदर, स्वतःचं अस्तित्व ओळखा. बरोबर, खूप छान असा अनमोल संदेश अंजलीताईंनी आपल्याला दिलेला आहेच. तर अंजलीताई, आपण आम्हाला जो अमूल्य वेळ दिला आणि आपल्या संगीत साधनेचे संशोधनाचं ज्ञान तसंच साहित्य संशोधन यावरील आपले अनुभव हे सगळं आमच्याशी शेअर केलं त्याबद्दल आपले रेडिओ मनभावनतर्फे मी मनस्वी आभार मानते.
1: मी सुद्धा रेडिओ मनभावनचे अतिशय आभार मानते की मला इथे बोलवून तुम्ही व्यक्त होण्याची संधी दिली.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: गणपति गीता रेडिओ मनभावन 90.8 FM ची मी आहे आरजी शुभांगी आणि आज आपण खास कार्यक्रमासाठी या ठिकाणी युट्यूब लाईव्ह जात आहोत. स्वरसाधना म्युझिक अकॅडमी तर्फे आपण लाईव्ह सेशन सुरू करीत आहोत आणि लगेचच या सेशनला आरजी शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM ची मी आहे आरजी शुभांगी आणि आज आपण खास कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करणार आहोत. आपला लाडक दैवत म्हणजे बाप्पाचं प्रित्यर्थच स्वरसाधना म्युझिक अकॅडमी तर्फे आज आलाय लाडका गणराय. आपल्या बऱ्याच दिवसापासूनच आपण या कार्यक्रम माननीय अतिथींचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतच.
1: त्यानंतर मला वाटतं आपण तोपर्यंत आजच्या सहभागी कलाकारांची नावं सांगून देऊया.
0: नक्कीच नक्कीच सर, नक्कीच सांगा.
1: आजचे सहभागी कलाकार आहेत तनुष्का चौधरी, महाजन तबला, त्या वाटू झाले पण बंधू
0: लाभली आहे
1: आणि करीत असतो
0: तो वाद करणार आहोत. आपण या कार्यक्रम प्रथम घरात सुरू
1: वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पडवाल यांनी गीत गायलं. अष्टविनायक चित्रपटातलं गीत केलं नसेल का
0: सर.
1: पंडित वसंतराव देशपांडे
0: सादर करते तनुष्का चौधरी आणि स्वतः 14 सप्टेंबरची सकाळ आणि हे गाणं नसणार तर मजाच नाही येणार ना. प्रथम तुला वंदितो कृपाळा ह्या गाण्याने प्रथम तुला वंदितो कृपाळा ह्या गाण्याने नक्कीच सगळ्यांच्या घरात सुरुवात होणार आहे. आवाज आपला रियाज काय असतो, संगीताची साधना कशी केली जाते स्वर साधना म्युझिक अकॅडमी तर्फे, तर हे सगळं आपण या कार्यक्रमातून युट्यूब लाईव्ह सेशन मधून जाणूनच घेणार आहोत. सुरुवातीला 14 सप्टेंबरची सकाळ आणि हे गाणं नसणार तर मजाच नाही येणार ना. प्रथम तुला वंदितो कृपाळा ह्या गाण्याने नक्कीच सगळ्यांच्या घरात सुरुवात होणार आहे. प्रथम तुला वंदितो सादर करते तनुष्का चौधरी आणि स्वतः श्री संजय बडगुजर सर.
1: पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पडवाल यांनी हे गीत गायलं. अष्टविनायक चित्रपटातलं एक गीत आहे आणि कार्यक्रम ऐकण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे, कॉमेंट सेक्शन मध्ये जाऊन कॉमेंट्स करायचे आहे आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तेव्हा सादर आहे सर्व साधना वंदू गणेशाची पहिली प्रस्तुती प्रथम तुला वंदितो.

प्रथम सुरुवातीला 14 सप्टेंबरची सकाळ आणि हे गाणं नसणार तर मजाच नाही येणार ना। प्रथम तुला वंदितो, प्रथम तुला वंदितो कृपाळा, ह्या गाण्याने नक्कीच सगळ्यांच्या घरात सुरुवात होणार आहे। प्रथम

बॉक्स मध्ये विसरू नका. आणि गणरायाला केला वा अतिशय सुरेल सुरुवात. गणरायाला केलेल्या या सुरेल वंदनेने आपण कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. खरंच संजयजी आणि तनुष्का तुमच्या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन सुद्धा आणि आभार सुद्धा. खूप छान सुरुवात कार्यक्रमाची झालेली आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे की गणपती बाप्पा मोरी लिहायला कमेंट बॉक्स. हा कार्यक्रम

0: प्रथम तुला वंदितो कृपाळा ह्या गाण्याने नक्की गुजर सर.
1: पंडित वसंतराव लाईक करायचं आहे
0: सुद्धा आणि आभार सुद्धा. खूप छान सुरुवात कार्यक्रमाची झालेली आहे.

सगळ्यांच्या घरात सुरुवात होणार आहे. प्रथम आणि आभार सुद्धा. खूप छान सुरुवात कार्यक्रमाची झालेली आहे.

0: लाडकं दैव आणि आगमन होतच आहे, सरांचं स्वागत करावं. विघ्नहर्ता गणेशाचं वा अतिशय. आणि कसा वाटतोय कार्यक्रम, की बरेचसे कमेंट आलेला दिसताय मला आपल्या श्रोत्यांकडनं, त्या कमेंट्स तू प्लीज वाचून दाखव, म्हणजे आपल्याला कळेल की किती श्रोते आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि कसा आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय म्हणून.
1: नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. खूप कमेंट्स आलेले आहेत. मुस्कान बाफना, व्हेरी नाईस सर, थँक्यू मुस्कान,
2: धन्यवाद. कमेंट्स तर घेतो आहोत,
0: सादर करणार आहोत स्वरसाधना म्युझिक अकॅडमी
2: आहोत. पण यासोबत सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला पण लाईक करा सर्वांनी.
0: नक्कीच नक्कीच, खूप छान आपल्याला प्रतिसाद आपल्या सर्व रसिक श्रोत्यांकडून मिळत आहे. आणि आता पुढची आपण राग सारंग ची बंदिश सादर करणार खूप छान आपल्याला प्रतिसाद आपल्या सर्व रसिक श्रोत्यांकडून मिळत आहे. आणि आता

0: आणि आता पुढची आपण राग सारंग ची बंदिश सादर करणार आहोत. स्वरसाधना म्युझिक अकॅडमी तर्फे शास्त्रीय संगीताचं शिक्षण दिलं जात असतं, विविध रागांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो आणि हे विद्यार्थी आता तुमच्या समोर राग सारंग ची गणेश वंदना बंदिश एक सादर करताय.
1: त्रितालात ताल त्रिताल मध्ये आहे ही बंदिश.

खूपच सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी स्वरसाधना म्युझिक अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे. पण मग या विद्यार्थ्यांचं कौतुक हे व्हायलाच हवं ना? नक्कीच. तर आता या विद्यार्थ्यांचं कौतुक म्हणून, त्यांना एक मोटिवेशन मिळावा म्हणून, आपण ज्या विद्यार्थ्यांनी आपला बेस्ट परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे, मागच्या संगीत रजनीमध्ये ज्यांनी खूप छान आपल्या कलेचं सादरीकरण करावे आणि ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी पटकन येऊन मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे. या ठिकाणी अनुभूतीचं गाणं चिक्क मोत्याची माळ.

0: असते त्याच्या
1: देणारा खूप सुंदर असा कार्यक्रम. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद नितीनजी. सुधाकर जी म्हणतात सुंदर झाले गाणे गणपती बाप्पा मोरया.
2: धन्यवाद.
1: दिलीप मिसाळ म्हणतात वा क्या बात है वन्स मोर. धन्यवाद.
2: आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे आपण वन्स मोर नाही घेऊ शकत दिलीपजी.
0: सर्व रसिक श्रोतांचे मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या कमेंट्स आम्ही वाचतोय आणि लक्षात ती सादर करते आता.
2: आणि

0: विश्वाचाल कीर्ति गोड दिश तो मजा मुरया कीर्ति गोड दिश तो
1: मस्त
2: खूप छान मस्त छोटीशी बालकलाकार तिने आपली कला सादर केली. यानंतर स्वरसाधना ग्रुप पुन्हा एकदा आपल्या समोर झुळझुळ वाहे पुण्यजळाचा निरझर हो हे सुंदर असं गणेश गीत आपल्या समोर सादर करत आहे.
1: काय एक छान गाणं झुळझुळ वाहे पुण्यजळाचा.

खूप छान. यानंतर कार्यक्रमामध्ये आपण अनुभवणार आहोत वाद्य संगीताची जादू, आणि त्यातल्या त्यात बासरी म्हटलं म्हणजे अतिशय भावपरशी मनाला भावणारी बासरी असते, आणि म्हणूनच आपल्या समोर सादर करतायत सुधाकरजी कुलकर्णी सर बासरी वादन. तुझं मागतो मी बासरी म्हटलं म्हणजे. यानंतर कार्यक्रमामध्ये आपण अनुभवणार आहोत वाद्य संगीत, खूप छान. यानंतर कार्य

आणि आता पुढची आपण राग सारंगची बंदिश सादर करणार आहोत. स्वरसाधना म्युझिक अकॅडमी तर्फे शास्त्रीय वंदना बंदिश एक सादर. संगीत रजनीमध्ये निर्माण करण्याची

0: डॉक्टर नितीन म्हणतात, स्वरसाधन संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव देणारा खूप सुंदर असा कार्यक्रम, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद नितीनजी. सुधाकरजी म्हणतात, सुंदर झाले गाणे, गणपती बाप्पा मोरया.
1: धन्यवाद.
0: दिलीप मिसाळ म्हणतात, वा क्या बात है वन्स मोर. धन्यवाद.
1: आपल्याला वेळ कमी आहे, त्यामुळे आपण वन्स मोर नाही घेऊ शकत दिलीपजी.
2: आगमन गणपती
1: आता ही

यानंतर काय कार्यक्रमामध्ये आपण अनुभवणार आहोत वाद्य संगीताची जादू आणि त्यातल्या त्यात बासरी म्हटलं म्हणजे अतिशय

0: गाते
1: शब्द नसतानाही भावना पोहोचवता येतात हे पुन्हा एकदा संगीताने सिद्ध करून दाखवलंच आहे. खूप छान सुधाकरजी.

0: धन्यवाद,
1: खूप छान. आणि आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा कमेंट्स वाचण्याची. मी भूमिकाला पुन्हा एकदा विनंती करते, आपल्याला कमेंट्स कोणी कोणी पाठवले आहेत नक्कीच सांग.
0: धन्यवाद. साधनाजी म्हणतात खूप छान गाणे झाले, सुधीर कुलकर्णी बासरीवरील गाणे अप्रतिम होते. धन्यवाद साधनाजी. किरणजी फेरवानी म्हणतात क्या बात है. धन्यवाद किरणजी. परागजी म्हणतात गणपती बाप्पा मोरिया खूपच छान कार्यक्रम सुरू आहे. धन्यवाद परागजी. अक्षय वाडिले म्हणतात खूपच छान. धन्यवाद अक्षयजी. प्रणव चौधरीजी म्हणतात वा क्या बात है, ऑल आर टॅलेंटेड सिंगर्स. धन्यवाद प्रणवजी. एक विदेशी सबस्क्रायबर सुद्धा जॉईन झालेली आहे लीजा अल्वारेस, जी म्हणते आहे अमेझिंग व्हॉइस, अमेझिंग लिटिल गर्ल. थँक्यू लीजा. गीतजी म्हणतात वाव एक्सलंट एव्हरी वन. थँक्यू. मूड्स अँड म्युझिक थँक्यू.
1: थँक्यू सो मच फॉर कमेंटिंग. आणि खरंच तुमचा इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय, त्यामुळे नक्कीच याच्यापेक्षा आणखी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला नक्कीच मिळते. धन्यवाद सर्वांचे. आणि आता कार्यक्रमात येणार आहे थोडा वेगळा रंग. हो, भक्ती आणि वाद्य संगीताचा एक संग. पारंपरिक भक्तिभावाला आधुनिक संगीताचं जोड देणारं हे सुंदर संगीत, खूप छान मजा आली.

0: छान मजा आली.
1: आणि गणपती उत्सव म्हटला म्हणजे उत्साह, आनंद आणि खूप काही, हो ना? तर पुढचं गीत सादर करण्यासाठी येत आहेत. आणि गणपती

0: वा सुंदरच. रसिक श्रोते हो, गणरायाच्या आगमनानंतर सर्वांना गणपती आराधना या सगळ्या गीतांमुळे अवघं वातावरण भक्तिमय होऊन गेलंय. तर चला मग या भक्तिमय मंगलमय अशा वातावरणात आपण गणपती बाप्पाच्या आरतीत सुद्धा सामील होऊया. तेव्हा संपूर्ण म्युझिक अकॅडमीतर्फे सादर करताय गणेशाची आरती. जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा. स्वर
1: इंडिया जे आपले सेशन गेलेलं आहे, तर एडवर्ड म्हणतायत डॅम ब्रो दॅट वॉज सिक वन्स मोर. रिषभ गेलेला आहे, तर
0: गणपती बाप्पा
2: क्या बात
0: आहे. द पीसफुल इन्स्ट्रुमेंट आपण ज्याला
1: ना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप
3: शुभेच्छा.
2: कमेंट्स वाचूया. भूमिका

आराधनेत आपण सर्व आमच्या सोबत आणि गणपतीच्या या सुंदर आराधनेत आपण

आणि गणपती उत्सव म्हटल्या

लावणार आहोत आणि जाण्यापूर्वी करावे.

रामकृष्ण हरी, आयुष्य जगताना काहीवर लक्ष ठेवलं पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे तर काहींना लक्षही केलं पाहिजे, तर काहींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील, वाटा सापडत जातील आपण शोधत जायचं, माणसं बदलत जातील आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचं, येणारे दिवस निघून जातील आपण ते क्षण जपत जायचं, विश्वास तोडून अनेक जण जातील आपण सावरत जायचं, प्रसंग परीक्षा घेत जाईल आपण क्षमता दाखवत जायचं, जीवन हे असहच जगत असतात।

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. दुसऱ्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते. पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात. त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार म्हणतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही, आणि ती नाही म्हणजे काहीच नाही. मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही. समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही, पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचे नाही. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. स्थल कालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच. समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो आहोत. गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो. त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते. पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू, मग परिस्थिती कितीही बदलू देत. देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे, आणि ते प्रत्येकाने जाणले पाहिजे. रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्या कार्याला लागावे. भगवंताला स्मरून काम करत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे. भगवत कृपेने मी सर्व कृत्य करतो म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये, तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये. संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते. गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथपासूनच लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात, आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते, म्हणजे त्यांची प्रगती खुंटते. याकरता भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा करावी. आजचे बोधवचन. देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय. जानकी जीवन स्मरणा.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेला पाणी देताना फळबागेच्या पाण्याची गरज किती आहे किंवा एकंदरच सर्व पिकासाठी पाण्याची कशी गरज आहे याची शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्यामागे काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक पिकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. विशेषतः ठिबक सिंचनानं जर पिकास पाणी द्यायचं असेल तर त्याचं एक सूत्र आहे की ज्या अनुषंगानं आपण पाण्याची मात्रा किती लागते ते काढू शकतो. ते सूत्र म्हणजे पाण्याची मात्रा बरोबर पाष्पीभवन, जे मिलीमीटरमध्ये आपल्याला नोंदवायचं आहे, गुणिला पाष्पीभवन पात्र गुणांक गुणिला पिकाचं क्षेत्रफळ, त्याच्यामध्ये दोन झाडातील आणि दोन ओळीतील अंतर हे महत्त्वाचं ठरतं, गुणिला पीक गुणांक गुणिला ओलीत गुणांक. या सूत्राचा जर वापर केला आपण तर सर्व पिकाच्या पाण्याची मात्रा काढता येते. आणि बाष्पीभवन पात्र गुणांक हा आपण या ठिकाणी 0.7 हा ठेवला पाहिजे. पिकाच्या पाण्याची गरज काढताना पीक गुणांक फार महत्त्वाचा आहे. पीक गुणांक प्रत्येक पिकाच्या वाढीनुसार बदलतो. उदाहरणार्थ 4 महिन्याचं जर पीक असेल तर पहिल्या महिन्याला 0.2, दुसऱ्या महिन्याला 0.4, तिसऱ्या महिन्याला 0.8 किंवा चौथ्या महिन्यात 0.8 अशा पद्धतीनं तो असतो. बाष्पीभवन किती झाले हे कसं मोजावं या संदर्भात सुद्धा काही बाबी आहेत. घरच्या घरी प्रयोग करूनसुद्धा बाष्पीभवन काढता येईल. त्यामध्ये स्टीलचं मध्यम आकाराचं पातेलं घ्यायचं आणि पातेल्याच्या वरच्या काठापासून 2 इंच कमी राहील अशा बेतानं त्यात पाणी भरायचं. त्यानंतर ते सकाळी 7 वाजता उन्हात अशा रीतीने ठेवायचं की त्यावर झाडाची सावली पडणार नाही किंवा पातेल्यातील पाणी चिमणी वा पक्षी पिणार नाही. पातेलं उन्हात ठेवल्याच्यानंतर 30 सेंटीमीटरच्या फुटपट्टीनं पाणी मोजून त्याची नोंद करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पुन्हा पाण्याची नोंद करायची. फुटपट्टीनं पाणी मोजल्यानंतर सुरुवातीला मोजलं पाणी आणि नंतरच्या पाण्यातील तफावत यानुसार 24 तासात झालं बाष्पीभवन आपल्याला काढता येईल. ओलीत गुणांक काढताना सुद्धा काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. विशेषतः फळ पिकासाठी जर पाणी द्यायचं असेल तर एकूण लागवड केल्या क्षेत्रात 2 झाडातील अंतर किती आहे, त्याचा गुणाकार आपण 2 ओळीतील अंतर याच्याशी जर केला तर त्यानुसार क्षेत्रफळ किती, त्याच्या 20 किंवा 30% पाणी त्या पिकास लागतं हे आपण काढू शकतो. दुसरी एक बाब शेतकरी बंधूंना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की अनेक वेळा ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडतात तर त्यानुसार आपण काय उपाययोजना करायला पाहिजे. तर ठिबक सिंचनाच्या तोट्या जर बंद पडत असतील तर पाणी स्वच्छ आणि योग्य नसणं हे त्याचं कारण असू शकतं. त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मंगल इत्यादी क्षारापासून साखा तयार होऊ शकतो. तर मग अशा वेळेस आपण जे आहे व्हेंचुरच्या सहाय्यानं संचातून 15 ते 20 मिनटं जे आहे हायड्रोक्लोरिक आम्लाची ट्रीटमेंट्स जर आपण केली तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तर मला असं वाटतं त्याचा फायदा होऊ शकतो. तर बंद झालेल्या अशा तोट्या 1% आम्लयुक्त पाण्यामध्ये म्हणजे साधारणतः 10 मिली हायड्रोक्लोरिक आम्ल प्रति लिटर पाण्यात 15 ते 20 मिनटं बुडून परत चांगल्या पाण्यानं साफ जर धुतल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो. पण शेतकरी बंधूंना संदेश असा राहील की ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडल्या असतील आणि त्याच्यावर जर का आपल्याला आम्लाची प्रक्रिया करायची असेल तर कृषी अभियांत्रिक किंवा तज्ज्ञांचा सल्ला त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करा, म्हणजे अडचण येणार नाही. आणि अशा पद्धतीने जर आपण योग्य पद्धतीनं ठिबक सिंचनाची काळजी जर घेतली तर पुढची आपली होणारी अडचण आपण टाळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

माझी अशी पक्की खात्री झाली की कुणीही व्यक्ती किंवा कोणताही देश इतर सर्वांपासून स्वतःला वेगळं काढून जिवंत राहणं शक्य नाही. देवाणघेवाण, आदान प्रदान हा आहे प्रकृतीचा नियम. आणि भारताला जर आज पुन्हा उठायचं असेल तर त्यानं आपल्या भांडारातील अमोघ संपदा देशोदेशी मुक्त हस्तानी विखरून द्यायला हवी. आणि याचबरोबर अन्य देशांपासून जे घेण्यासारखं आहे त्याचाही स्वीकार करण्यास त्यांनी तयार असलं पाहिजे. विस्तार पावणं हेच जीवन आहे, संकोच पावणं हाच मृत्यू आहे, प्रेम हेच जीवन, घृणा म्हणजेच मृत्यू. अन्य जातींची घृणा करण्यास सुरुवात केल्या दिवसापासूनच आपलं मरण सुरू झालं. आणि हा मृत्यू थांबवायचा असेल तर आपल्याला विस्तारशीलतेचीच पुन्हा कास धरावी लागेल, कारण विस्तार पावणं म्हणजेच जीवन होय. आणखी कशातही आमचा हा मृत्यू थांबवण्याचं सामर्थ्य नाही. सर्वसामान्य जनतेची उपेक्षा हे मी घोर राष्ट्रीय पाप मानतो. आपल्या अवनतीचं ते एक कारण आहे. भारतातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा जोपर्यंत चांगलं शिक्षण प्राप्त होत नाही, तिच्या खाण्यापिण्याची किंवा अन्य गोष्टींची जोपर्यंत नीट काळजी घेतली जात नाही, तोपर्यंत आपण कितीही राजकारण केलं तरी त्यापासून काहीही साध्य होणार नाही. सर्वसाधारण लोकांच्या पैशांनी आपल्याला शिक्षण मिळतं, तेच आपल्यासाठी मंदिरं बांधतात आणि मोबदल्यात त्यांना काय मिळतं तर लाथा. ते आपले गुलामच होऊन बसलेत. आपल्याला जर भारताचं पुनरुत्थान घडवून आणायचं असेल तर आपल्यालाच त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून लोक आपल्या भूतकाळाचा जितका अधिक अभ्यास करतील तितकं त्यांचं भावी जीवन अधिक उज्ज्वल होईल. आणि हा भूतकाळ जो कोणी प्रत्येकाच्या दाराशी आणून उभा करेल तो देशाचा फार मोठा हितकर्ता आहे असंच म्हणावं लागेल. प्राचीन काळाचे नियम आणि रीतीभाती वाईट होत्या म्हणून भारताचं अधपतन झालं असं नव्हे, तर त्या नियमांची आणि रीतीभातींची जी न्यायसंगत परिणती व्हायला पाहिजे होती ती होऊ न दिल्यामुळे भारताचं अधपतन झालं. कितीतरी गोष्टी अजून करायच्या आहेत, पण आवश्यक त्या साधनांचा या देशामध्ये अभाव आहे. आपल्यापाशी बुद्धिमत्ता आहे पण कर्मशीलता नाही. आपल्यापाशी वेदांत तत्वज्ञान आहे पण ते व्यवहारात उतरवण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. आपल्या धर्मग्रंथातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादलेला आहे पण प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. ह्याच भारतात अत्युच्च प्रकारच्या निस्पृह आणि निस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशला गेला पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दय बनतो. व्यवहारात आपल्या रक्तमासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही. माझी सुद्धा अशी श्रद्धा आहे की स्वतःचं पूर्वकालीन वैभव गमावून बसलेल्या दुर्भागी, विवेकहीन, पददलित, भुकेनी वखवकलेल्या, तंटेखोर आणि मत्सरी अशा या भारतीयांवर जर कोणी हृदयापासून प्रेम करू लागला तर भारत पुन्हा जागा होईल. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात सापडून जे दिवसेंदिवस अधिकाधिक बुडतायत अशा आपल्या कोट्यावधी देशबांधवांचं कल्याण व्हावं अशी तळमळ असणारे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारे मोठ्या मनाचे शेकडो स्त्री पुरुष जेव्हा जीवनातील सुखविलास उपभोगण्याच्या सगळ्या इच्छा टाकून देऊन कार्यरत होतील तेव्हाच भारतात जागृती घडून येईल. भारताच्या सगळ्या दुर्दशेचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे सर्वसाधारण जनतेचं दारिद्र्य. पाश्चात्य देशातील गरीब सैतानी प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या तुलनेनं आपल्या देशातील लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे. खालच्या वर्गातील लोकांसंबंधी आपलं कर्तव्य हेच की आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा जो विसर पडलाय त्याची जाणीव करून देऊन त्याचा विकास केला पाहिजे. गेली पाऊणशे वर्ष भारतात समाज सुधारकांना आणि सुधारणेचा चंग बांधलेल्या सभा समित्यांना नुसता ऊत येतोय, पण काय धड एकाचं देखील घोडं गंगेत न्हायलेलं नाही. सगळ्यांचंच बोलणं वाया गेलं, डोलणं फोल ठरलं. कारण हेच त्यांना समाज सुधारणेचं खरं रहस्य अवगत नव्हतं. शिकणं अत्यंत आवश्यक असा महत्वाचा धडाच ते शिकले नाहीत. सुधारणांच्या घिसाडघाईत समाजातील सगळ्याच्या सगळ्या दोषांचं खापर बेधडक बिचाऱ्या धर्माच्या बोडक्यावर फोडून ते मोकळे झाले आणि त्या एका गोष्टीमधील माणसाप्रमाणे मित्राच्या कपाळावरील डास मारण्याच्या हेतूनी आपल्या हातातल्या बडग्याचा ते असा रट्टा लगवायला पुढे सरसावले होते की जेणेकरून डासाचाच काय पण त्याचबरोबर मित्राचाही कपाळ मोक्ष व्हावा. पण दैवाची खैरच म्हणायची, कारण या सगळ्या प्रकारात आढळ खडकावर बेमुरवत धडका मारता मारता त्यांच्या स्वतःच्या चिंधड्या उडाल्या.
चुकीच्या मार्गानं का होईना, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून विफल झालेल्या या उदार निस्वार्थ महात्म्यांचाही जय जयकार असो. घोरत पडलेल्या समाजाच्या निद्रिस्त कुंभकर्णाला खडबडून जागा करण्यासाठी सुधारणेच्या दुर्दम्य उत्साहात त्यांनी कडाकड उतरवलेले हे कोरडेही अत्यंत आवश्यकच होते. पण त्यांचे प्रयत्न इथून तिथून विघातक निव्वळ तोडफोडीचे झाले. घडवण्याचा विधायक प्रयत्न त्यांनी केलाच नाही आणि म्हणून मरण त्यांच्यासाठी वाढून ठेवलं होतं आणि यथाकाल ते ओढावलं सुद्धा. असो, हे त्यांचं ऋण स्मरून त्यांचं भलं चिंतून आपण त्यांच्या अनुभवाने शहाणे होऊया. हिंदू जातीचा संपूर्ण ध्वंस होऊन तिच्या भूमीवर नवीन एखादी जात जोवर वावरू लागत नाही, तोवर पश्चिमेनी काय पूर्वेनी काय जंग जंग पछाडले तरी भारतीय समाजाची अशी क्रांतिमय सुधारणा होणं कदापि शक्य नाही. भारत जोपर्यंत सजीव राहील, जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचाच लोप होत नाही, तोपर्यंत भारताचा युरोप बनणं अगदी असंभाव्य होईल.

नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदरांतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत पौष्टिक आहाराबद्दल. आपण सुखी जीवन जगावं असं जर वाटत असेल तर आपला आहार कसा असावा याबद्दल आपण नक्कीच विचार करायला हवा. कारण सुखी जीवनाचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपलं आरोग्य निरोगी राहील. म्हणतात ना, आपलं शरीर असावं निरोगी आणि त्यासोबत आपलं मन असावं स्थिर. आपला आहार हा नेहमी समतोल असावा. त्यासाठी निहारी दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनासाठी लागणाऱ्या पदार्थाची एक सूची तयार करायला हवी. त्या सूचीत कोणता पदार्थ किती प्रमाणात सेवन करायचा याचा उल्लेख मात्र जरूर असावा. दररोजच्या आहारात फॅट्स म्हणजे चरबी, प्रोटीन्स, कॅल्शियम्स, लोह, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, त्यामध्ये अ, ब आणि क इत्यादी पोषक घटक भरपूर घ्यायला हवे. भोजनात तांदळाचे आणि गव्हाचे पदार्थ कमी प्रमाणात सेवन करायला हवे. दररोज थोडासा भात आणि 3-4 चपात्या घ्यायला हव्यात. आपल्या भोजनात ताज्या भाज्यांचा देखील समावेश करायला हवा. उदाहरणार्थ कोशिंबिरीत फ्लॉवर, गाजर, बीट, कांदा, मुळा, टोमॅटो, काकडी हे वापरून त्यात आपण लिंबाचा रस मिसळूनही खाऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध न विसरता घ्यायला हवे. चहा अथवा कॉफी हे प्रमाणातच घ्यायला हवे. दुग्धजन्य पदार्थांचं म्हणजे दही, पनीर हे जे पदार्थ आहेत त्यांचाही आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा. सकाळच्या निहारीला एक ग्लास दूध अथवा फळांचा रस घ्यायला हवा. फळांच्या रसासोबत एक उकडलेलं अंड किंवा एखादं फळही आपण खाऊ शकतो. फळामध्ये सफरचंद, संत्र, चिक्कू, द्राक्ष, पेरू, अननस इत्यादी फळांचाही आपण समावेश करायला हवा. हवाबंद डब्यातील फळं खाणं हे मात्र शक्यतो टाळायलाच हवं. फास्ट फूड उदाहरणार्थ नूडल्स, पिझ्झा, बर्गर, बन, चायनीज फूड, ब्रेड इत्यादींचं सेवन आपण कमी प्रमाणातच करायला हवं. दिवसातून एकदा हिरव्या पालेभाज्यांचं सूप देखील आपण अवश्य प्यायला हवं. या सूपात गाजर, दुधी भोपळा, टोमॅटो, पालक, फ्लॉवर इत्यादींचा समावेश मात्र जरूर असावा. जॅम, जेली, लोणी, साखर, आईस्क्रीम, पुडिंग, पेस्ट्री, केक, चॉकलेट, मिठाई इत्यादी पदार्थांचं सेवन आपण आपल्या आहारामध्ये कमीच करायला हवं. तळलेले अथवा भाजलेले पदार्थ जसे पुऱ्या, पराठे, पावभाजी, समोसे वगैरे जे चटकदार पदार्थ आहेत यांचंही आपल्या आहारामध्ये सेवन कमी प्रमाणातच असायला हवं. सॉफ्ट ड्रिंक देखील कमी प्रमाणातच घ्यायला हवं. त्याऐवजी आपण ताज्या फळांचा रस घेऊ शकतो. त्यामध्ये लिंबू पाणी, नारळाचं पाणी, लस्सी, ताक अथवा सरबतही पिऊ शकतो. त्यामुळे आपल्या घशाला ओलावा येऊन तरतरी वाटेलच. जेवणाची वेळ ही निश्चित असायला हवी आणि त्याचं प्रमाणही ठरलेलं असावं. प्रमाणाच्या वर जर आपण अन्न ग्रहण केलं तर अजीर्णाचा त्रास हा नक्कीच होणार. तेव्हा आपल्याला जेवढी भूक असेल त्यापेक्षा आपण कमीच भोजन करायला हवं. आहाराचे 3 हिस्से करायला हवेत आपण. त्यामध्ये एक हिस्सा पाणी, 2 भाग आपला आहाराचा असायला हवा आणि 1 भाग आपला रिकामा, म्हणजेच भूक लागल्यावर जेवढं आपण जेवण करतो त्यापेक्षा आपण कमीच जेवण केलं पाहिजे. दररोज एकाच प्रकारचं भोजन सेवन करू नका, कारण जेवणामध्ये ही विविधता असायलाच हवी. उदाहरणार्थ भोजनात तुम्ही पुदिना अथवा कोशिंबिरीची चटणी घेऊ शकता. थोडंसं लोणचं अथवा पापडाचाही यामध्ये समावेश आपण करू शकतो. मोड आलेली कडधान्य जसं चणे, मटकी अथवा अखंड मूग इत्यादींचं सेवनही आपण करू शकतो. हे पदार्थ अधिक स्वादिष्ट होण्यासाठी त्यात कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस मिसळून देखील खायला हरकत नाही. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता इत्यादी सुक्या मेव्यांचं सेवनही करायला हरकत नाही. भोजन चांगल्या प्रकारचे चरणव करून हळूहळू सेवन करायला हवे. भोजनादरम्यान पाणी पिऊ नये. भोजनापूर्वी अथवा भोजनानंतरच पाणी प्यायला हवे. मांसाहारी खाद्यपदार्थात कोंबडी, मासळी, अंडी इत्यादी पदार्थांचं सेवन करायला हरकत नाही. पौष्टिक आहारासोबत 9-10 तास पुरेशी झोप मात्र आपल्याला आवश्यकच असते. याशिवाय सकाळी उठल्याबरोबर नियमित 1 ग्लास लिंबू पाणी अवश्य प्यायला हवं, जेणेकरून आपलं पोट स्वच्छ राहील. दिवसातून 10-12 ग्लास हे पाणी आवश्यकच आहे.
त्यामुळे पोटात असलेले हानिकारक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. धूम्रपान आणि मद्यपान यांचं सेवन तर मुळीच करायला नको. चिंता, ताणतणाव, संताप यापासून तर आपण खूप खूप दूर असायला हवं आणि नेहमी प्रसन्न चित्त राहायला हवं. दररोज थोडाफार व्यायाम न चुकता करायलाच पाहिजे, त्यामुळे शरीर निरोगी आणि त्वचा सुंदर राहील. दररोज सकाळ संध्याकाळ ताज्या मोकळ्या हवेत तासभर फेरफटका मारायला हवा. 15 मिनिट उभ्याने करता येणाराही आपण व्यायाम करायलाच हवा. निरोगी त्वचा सर्वांनाच हवी हवीशी वाटते, पण त्यासाठी केवळ बाह्य उपचार न करता आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयीही आपण बदलायलाच हव्यात. सकस आणि पौष्टिक आहारामुळेच आपली त्वचा सतेज होईल

0: नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आणि मी आरजे शुभांगी या विशेष मुलाखतीसाठी आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, खरं म्हणजे शब्दातून विचारांचा प्रवाह आणि सुरातून भावनांचा आविष्कार, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते एक अनोखी लय आणि एक सुंदर अशी अभिव्यक्ती. आजच्या या खास संवादात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लेखन, गायन, अभ्यास या अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. हो, आज आपल्यासोबत आहेत लेखिका, गायिका, स्तंभलेखिका आणि सिनेसंगीत अभ्यासक, अनेक उपाध्या ज्यांच्याकडे आहेत अशा आदरणीय श्री मृदुलाताई दाढे मॅम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच एक सुरेल कविता, एक विचारमय लेख आणि एक संवेदनशील अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोते हो, मृदुला दाढे या नावामागे आहे प्रखर अशी संवेदनशीलता आणि कलाप्रेमाची खोल जाणीव. हो, सुरांच्या दरवळात आज आपण न्हाऊन निघणारच आहोत. त्यानिमित्त आपल्या सर्व श्रोतांचं मी पुन्हा एकदा आरजे शुभांगी स्वागत करते. पुण्याच्या मातीत जन्मलेल्या, जगभर रमलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा, गझलची नजाकत, चित्रपट संगीताची प्रयोगशीलता आणि संशोधनाची खोली, तसंच लेखणीची प्रगल्भता, हे सगळं एकाच व्यक्तिमत्वात साठून राहिलंय, अखंड वाहत आहे, त्या म्हणजे आपल्या मृदुलाताई दाढे मॅडम. 4 दशकांची संगीत कारकीर्द, देवदाससारख्या चित्रपटात शास्त्रीय आलाप, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, उर्दू शिकून गझलची नजाकत आत्मसात केलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा मृदुला मॅम आज आपल्याशी संवाद साधणार आहेतच. मॅडम, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत.
2: नमस्कार. नमस्कार.
0: आणि मॅडम, खूप छान वाटतंय आम्हाला आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तर श्रोते हो, मॅडमची नाळ जोडली गेली आहे शास्त्रीय संगीताशी, तर लेखणीला दिशा दिली आहे चिंतनशील आणि सर्जनशील विचारांनी. सिनेसंगीत अभ्यासक म्हणून त्यांनी मराठी चित्रपट संगीतावर अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. स्तंभलेखिका म्हणून त्यांच्या लेखांमधून संस्कृती, कला आणि स्त्री मन या सगळ्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मग या सुरेल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयाच आजच्या या खास संवादातनं. मॅडम, काय सांगाल या सगळा जो पसारा आहे एवढा मोठा, त्याबद्दल काय सांगाल, नेमकी सुरुवात कशी झाली?
2: नाही, लहानपणापासून मी गाणं शिकतच होते, शास्त्रीय संगीत शिकलेली आहे आणि अतिशय उत्तम गुरु मला लाभले. पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले, त्यामुळे माझ्यावरचे संस्कार अतिशय उत्तम झालेले आहेत. माझ्या घरात गाणं होतं आणि पण गाणं शिकल्यानंतर एक अशी एक स्थिती येते किंवा असा एक पडाव येतो आयुष्यात की आपण गाण्याच्या कार्यक्रमात गायला लागतो आणि मग त्यातही आपलं थोडंफार नाव व्हायला लागतं. हो. तर ती पण एक फेज म्हणा किंवा एक तो कालखंड येऊन गेला. पण एकीकडे मी मानसशास्त्राचा अभ्यास करत होते आणि तेही मला तितकंच आवडत होतं, म्हणजे म्हणून मग मी माझं BA मानसशास्त्र विषय घेऊन केलं.
0: अच्छा.
2: आणि मग मात्र मी मास्टर्सला पूर्ण संगीत हाच विषय निवडला. ते करता करता माझे एकीकडे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरूच होते, पण मला ही गाणी जी एक मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतली अतिशय उत्तम गाणी आपण ज्यांना म्हणतो, ती गाणी गाता गाता एक डोक्यात सतत विचार चक्र चालू असायचं की हे गाणं इतकं छान कशामुळे झालंय, हे काय, ह्याच्यात विशेष काय आहे. पण त्या विचाराला मूर्त स्वरूप नव्हतं आणि मग मध्यंतरीच्या अनेक वर्ष मी फक्त परफॉर्मर म्हणूनच वावरले, खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग केली, पूर्ण वेळ गायिका म्हणूनच. आणि मग मात्र एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की ह्याचा ना नीट अभ्यास करायला हवा, ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं आणि त्या अभ्यासाला एक दिशा असावी आणि त्याला एक मोहोर उमटावी की हा अभ्यास खरा आहे आणि बरोबर आहे, योग्य दिशेचा आहे. मग त्यात मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अशी मी डॉक्टरेटकडे वळले आणि मग त्याचा त्या दृष्टीने मग खोल जाऊन अभ्यास केला.
0: नेमकं असं कुठलं गाणं होतं की ज्यापासून तुम्हाला असं वाटलं की मी या गाण्याबद्दल अभ्यास करायला हवा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवायला हवा? असं
2: खूप गाणी आहेत, म्हणजे ह्या
0: पहिलं गाणं असं कुठलं तुम्हाला
2: असं सांगता येणं अवघड आहे. पण जयदेव साहेबांची गाणी मी जास्त ऐकत होते त्या काळात, आणि मग मदन मोहन आणि जयदेव हे माझे आवडते संगीतकार त्या काळात म्हणजे होतेच आणि आताही आहेत. पण तो एक असं म्हणतो ना आपण, एक काही दिवस असतात की आपण एका म्युझिक डायरेक्टरच्या अगदी म्हणजे प्रत्येक गाणं त्याचं ऐकावं असं वाटतं. तर म्हणजे माझा स्वभाव असा आहे की एखादं गाणं मला आवडलं तर मग मी ते इतक्या वेळा माझं ऐकून होतं किंवा त्याच गाण्याचा विचार अखंड आठवडा आठवडा पण चालू शकतो. त्या काळात मी तसं त्या जयदेव साहेबांच्या आणि मदन मोहनांच्या गाण्यांमध्ये पूर्ण अशी बुडालेली होते. आणि मग आपकी याद आती रही रात भर, चष्मे न मुस्कुराती रही रात भर, हे गमन चित्रपटातलं जयदेव साहेबांचं गाणं मी ऐकलं आणि मग माझा विचारचक्र सुरू झालं की हे गाणं किती वेगळं आहे, हे नेहमीच्या गाण्यांसारखं नाही, याचा अंतरा आणि मुखडा पॅटर्नही वेगळा आहे. आणि जयदेवांनी असं बऱ्याच गाण्यांमध्ये केलेलं दिसतंय की अंतरा आणि मुखडा यांचा पॅटर्न तोडला आहे.
0: अच्छा,
2: म्हणजे बंडखोरी ही संगीतकाराकडे दिसतीये. मग तिथून हे विचारचक्र सुरू झालं की गाणं बांधलं कसं जातं, गाण्याची बांधणी. मग एक एक आपण म्हणतो ना म्हणजे रिसर्च इज ऑल अबाउट गोइंग फ्रॉम जनरल म्हणजे टू पर्टिक्युलर
0: राईट.
2: तुम्ही आधी तुमचा विचार असा भरकटलेला असतो, हळूहळू तुम्ही त्यात सगळ्या इतर गोष्टी वजा करत करत त्या एका पॉइंट पर्यंत पोहोचता. तसं खूप गाणी खूप संगीतकार करता करता मी आधी कोअर पर्यंत पोहोचले की मुळात मग कंपोजिशन म्हणजेच काय आहे.
0: बरोबर
2: की एखादी कविता त्याला चाल लावणं हीच प्रक्रिया किती सुंदर आहे. मग त्यात अनेक मंडळींनी हा प्रयोग केलेत आणि मग ते ओळखून ते समजून घेता घेता मग हा प्रवास सुरू झाला.
0: खरं पण मग हा सगळा अभ्यास करत असताना मला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, नेमकी सुरुवात शब्दांपासून, संगीतापासून की संगीतकारापासून.
2: संगीतकार हे निमित्त आहे.
0: अच्छा,
2: गाणं काही फक्त संगीतकाराचं नाही ना, गाणं हे कवीचंही तितकंच आहे.
0: बरोबर,
2: कवी संगीतकार गायक गायिका अरेंजर्स आणि मग ते चित्रपट गीत असेल तर ते कसं त्याचं फिल्मांकन केलंय ह्या सगळ्या घटकांचा त्यात विचार येतो. पण मग कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि मग संगीतकार का, तर संगीतकार हा त्या शब्दां गद्य जे स्वरूपात तुमच्यापर्यंत आहे त्याचं गाणं करणारा शेवटी जादूगार संगीतकार आहे.
0: खरे,
2: अनेक कविता बंदिस्त राहिल्या असत्या पुस्तकांमध्ये. जर का पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ती गेली तेव्हा रिमझिम किंवा गेले द्यायचे राहू ना तुझे नक्षत्रांचे देणे अशा कवितांना उत्तम चाली लागल्या नसत्या पंडितजींनी जशा लावल्या, तर ह्या कविता पुस्तकातच राहिल्या असत्या. म्हणजे त्या कविता म्हणून श्रेष्ठ नव्हत्या का, तर होत्या, पण त्या काही जाणकारांना माहीत होत्या जे अगदी साहित्याचे बारकाईने अभ्यासक आहेत अशा मंडळींना माहिती होत्या. पण आज सामान्य व्यक्ती गुणगुणते ये रे घना
0: बरोबर,
2: हे यश संगीतकारच आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण संगीतकार व्हायच जाऊया.
0: क्या बात आहे. मॅम, नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी तुमची क्लिप जी आहे ती व्हायरल खूप झाली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी इन्स्टा स्क्रोल करत असताना अचानक ती क्लिप माझ्या हाती लागली आणि त्या क्षणी मी ती डाउनलोड केली आणि माझ्या स्टेटसला, खोटं नाही पण लगेच माझ्या स्टेटसला मी ती लावली. तर ते कसं काटोसे खिचके याच्या त्याबद्दल सांगा ना.
2: हो, ती खूप व्हायरल झाली आणि खरं नकळत झालंय सगळं, कारण माझा अभ्यास गेली काही म्हणजे अनेक वर्ष चाललाय. PhD ह्याच सगळ्या विचाराची आहे किंवा ह्या सगळ्या विचारांना पायाभूत ठेवून मी त्यावर काम केलंय. त्यामुळे हा विचार नवा नाहीये माझा, खूप आधी झालेला आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की एका कार्यक्रमात मी ते गाणं सादर करत होते आणि मी नेहमी असंच सांगते त्या गाण्याबद्दल, का माझा कुठलाही कार्यक्रम हा फक्त गाण्यांचा नसतोच कधी. त्याबद्दल मला जे सांगायचं आहे ते मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगते. त्यामुळे आता जसा तुमचा आनंद शतगुणित झाला
0: अगदी
2: तसा अनेक गाण्यांबद्दल मी बोलते आणि मग श्रोत्यांना ते नव्यानी ते म्हणतात हे गाणं भेटलं आम्हाला पुन्हा असं.
0: अगदी तीच.
2: तर काटून से खिच के अचलचा माझा जो विचार आहे तो मी मांडला आणि मग ते गाणं पुढे सादर केलं.
0: एक झलक नक्कीच आवडेल मॅडम. आणि पुन्हा एकदा त्या आलापाविषयी थोडं आमच्या श्रोत्यांसाठी.
2: खरं तर आता हे न ऐकलेले असं कोणी मला नाही वाटत बाकी असतील, पण तरी पुन्हा प्रत्ययाचा आनंद. तर त्यातला विचार असा होता की आलाप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आलापाला शब्द नसतात, म्हणजे तो मुक्त आहे. शब्द हा काहीतरी अर्थ घेऊन येतो, पण आलापाला काही तसा तुम्ही द्याल तो रंग आहे. आलापाला तुम्ही द्याल तो रंग आहे, मग तो रंग कुठला द्यायचा हे संगीतकारालाही ठरवावं लागतं आणि गायक गायिकांनाही ठरवावं लागतं. संगीतकार त्याला एका स्वरांमध्ये बांधेल, पण इथं गायिकेचं कर्तृत्व असं असतं, तिचं एक कौशल्य असं असतं की त्या आलापात तो भाव आला पाहिजे जो पुढच्या गाण्याचा स्थायी भाव आहे.
3: बरोबर.
2: मग पुढचं गाणं काय सांगतंय की ती नायिका बंडखोर आहे. नायिका कारण ह्याला पुन्हा कथेची पार्श्वभूमी आहे, म्हणजे तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की कथा काय सांगतेय की ती नायिका रूढ चाकोरी सोडून चालली, कारण तिला तिच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे की तिचा पती दाखवल्या व्यसनी आहे आणि तो तिला ते नृत्याची उपासना करायला परवानगी देत नाही आणि अतिशय वाईट अवस्थेत ती आहे. तिच्यातली कलाकार तिने मारून टाकला होता आणि आता राजू गाईडच्या मदतीने तिच्यातली कलाकार आता जागृत होते. मग ती पुन्हा त्या कलेची उपासना करते आणि तो तिला सांगतो की तू हे कर आता आणि तू तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात क्षमता खूप आहे. आणि हा आता ही जी तिची स्थिती आहे, ही हा जो पडाव आहे आयुष्यातला, तो एक कलाटणी देणार आहे.
3: नक्कीच.
2: ती कलाटणी ते तोडून बाहेर पडणं आणि स्वभावातला हा बदल तिच्या, की हे मुळू मुळू रडणारी आत्महत्या करायला गेलेली मुलगी, ते आता मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग शैलेंद्रनी जे शब्द लिहिले की काटून से खींच के आंचल, म्हणजे काट्यांनी भरलेलं होतं आयुष्य, तिथून आता माझं मी मुश्किलीने मैंने मेरा दामन छोडाय असं आपण म्हणतो, असं मी ते तोडून पुढे आले. आणि तोड के बंधन बांधी पायल, जिथे बेड्या होत्या तिथे आता पैंजण आले, घुंगरू आले. बघा ना ते शैलेंद्रचे शब्द किती प्रत्येक आहे. आपण हे थोडं खूप वेळा ऐकतो त्यामुळे लक्षात येत नाही की तोड के बंधन बांधी पायल, आता कोणी मला थांबवू नका, कोई नरो को दिल की उडान को दिल वो चला.
3: प्रत्येक शब्दामागे किती अर्थ दडलेला असतो
2: आणि तो दडलेला आहे आणि पुन्हा या स्टेजेस आहेत, त्याही स्टेजेस चालीत दिसल्या पाहिजेत की ते वर वर जाणारं आयुष्य आहे, कलाटणी मिळालेलं आयुष्य. मग बर्मंतांनी ते तसंच बांधलं आणि मग तिथे तो पुढे आज फिर जिने की तमन्ना आणि मरणे काय, म्हणजे शैलेंद्र हे दोन्ही एका वाक्यात का लिहितोय की ही जी जुनी सहन करणारी रोजी आहे ती मरणच पावली पाहिजे आणि जी नवीन आहे आता ती नृत्यांगना बनण्याकडे तिचा जो प्रवास आता सुरू झालाय तो तसाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे तिचा पुनर्जन्म आहे. हा एवढं सगळं त्या तीन ओळीत आहे. आणि मग तो मी म्हटलं की तो लताबाईंच्या आवाजाची फेक पण इथे महत्वाची आहे की तोच आलाप जर त्याचा टोन बदलला, म्हणजे आता तो कसा आहे आधी इथे तुम्हाला त्याची तडफ दिसते.
3: बरोबर.
2: आता हेच सूर आहेत, ते जर मी त्याच सुरांमध्ये त्याचा टोन बदलला, त्याचा लगाव बदलला, हो तर ती नायिका काही बंडखोर किंवा लढाऊ अशी न वाटता निमूटपणे अन्याय सहन करणारी वाटेल. म्हणजे हा आता विचार लताबाईंनी केला की वहिदाची नेमकी भूमिका काय आहे, म्हणून हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यात ते तडफेरी तो आलाप सुरू झाला तरच त्याला तो रंग येतो. हो

0: हे पण वर गेलं बघा
1: सुंदर,
0: कारण आता परत
1: उडान घ्यायची,
0: उडान घ्यायची
1: बात है। हे सगळं आजपर्यंत विचार केलेलाच नसेल मला तरी वाटतं कोणी, इवन मी सुद्धा गाणी खूप ऐकते, पण हा विचार नव्हता डोकावला मनात जे तुम्ही उलगडून सांगितलं त्याबद्दल। खूप छान मॅडम, खूप छान वाटतंय।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच प्रथित यश गायिका आपण ज्यांना म्हणत असतो ते असं व्यक्तिमत्व आहे। मॅडम, गायन आणि लेखन ही दोन स्वतंत्र क्षेत्र असतात, तर या दोन्हींचा इतका सुंदररित्या आपण संतुलन राखता ते कसं नेमकं कसं हेरता तुम्ही?
0: माझ्या लक्षात आलं की व्यक्त होणं महत्वाचं आहे। आपल्या मनात जे हे विचार येतात किंवा आपला प्रबंध तर झाला, डॉक्टरेट मिळाली, पण हे सामान्यांपर्यंत कसं पोहोचेल? कारण सामान्य व्यक्तीचाही त्या चित्रपट संगीतावर अधिकार आहे ना, कारण त्यांनी त्यांचं संगीत आहे, खऱ्या अर्थानं लोकसंगीत आहे भारताचं। मग मला जे हे सुचलंय ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कळण्यासाठी मला जे माध्यम मिळेल त्यातून मी व्यक्त व्हायला लागले। आणि मग तेव्हा मी 2014 साली लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, तिथून लिखाणाची सुरुवात झाली। हे सगळंच असं जे काही मला त्या संगीतकारांचा मी अभ्यास केला होता त्यावर मी सोप्या भाषेत लिहित गेले आणि ते प्रचंड आवडत गेलं सगळ्यांना। कारण तुम्ही जसं म्हणलात तसं ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, पहिला हाच रिॲक्शन असते की आमच्या लक्षातच आलं नाही हे। तर ते लिहित गेले आणि मग त्यात मला माझी शैली सापडत गेली हळूहळू।
1: अच्छा, वा। एक आणखी वेगळा प्रश्न की संजय लीला भन्साली यांचा देवदास, त्यातला तो आलाप, हे स्वप्नवत सगळं कसं काय अनुभव होता मॅडम?
0: तो एक असा योगायोग होता की त्यांना सोलो असे आलाप हवे होते आणि खूप वर्ष झाली आता मला आठवत पण नाही पण त्यांना असं हवं होतं की ऐश्वर्या रायची जिथे जिथे एंट्री होते तिथे एक प्रकारचा त्यांना आलाप हवा होता। आणि बऱ्याच प्रकारचे मग त्याने आलाप मला माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आणि मग ते ओव्हरलॅप केलेत, म्हणजे त्यांना हवे तसे, म्हणजे त्याची इतकी वेगळी कॉम्बिनेशन केली आहेत की जे सिनेमामध्ये जिथे जिथे ऐश्वर्याची एंट्री आहे तिथे तो आलाप
1: आहे।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर तुमची संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार, अनेक संगीतकारांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर ते संशोधन नेमकं त्याबद्दल सांगा ना, आणि त्यात नवीन संगीतकाराचा पण अंतर्भाव आहे का?
0: तेव्हा सुवर्ण काळातलेच संगीतकार घेतले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामावर मी भर दिला। मला विश्लेषण करायला खूप आवडलं कारण तेव्हा सुवर्ण काळातले तरी जे संगीतकार होते त्यांची प्रत्येकाची शैली होती, त्यामुळे त्या शैलीला अनुसरूनच त्यांनी गाणी दिली। आणि तुम्ही कुठलंही त्या काळातलं गाणं बघा, तुम्हाला ओळखता येतं की हे सलील चौधरींचं असेल, हे नौशादचं असेल, की हे शंकर जयकिशन, कारण व्यक्तिमत्व होतं। कधी कधी कसं होतं, समजा अगदी तुम्ही एक 5 मुली घेतल्यात आणि 5ही मुलींना तुम्ही एकाच प्रकारची केशरचना दिलीत, एकाच प्रकारचा ड्रेस दिलात, तुम्ही म्हणा कितीही की त्या वेगळ्या व्यक्ती आहेत पण तरी त्यांना एक तुम्ही एका साच्यात घालता। याच्या उलट हिंदी चित्रपट संगीताचा जो सुवर्ण काळ होता त्यांच्यात कॉमन फॅक्टर हा होता, सामायिक मुद्दा हा होता की ते सगळे सिनेमांना संगीत देत आहेत, साधारण अनेक दिग्दर्शक ठरलेले होते, तरीही त्यांचा स्वतःचा रंग वेगळा होता। मग हा रंग कुठून येतो? तर भाववृत्तीतून येतो, संगीतकाराचा स्वभाव तो कसा ठरतो, किंवा त्याचा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याची एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्याची काही आयडियोलॉजी तर काही मानतो का, कम्युनिस्ट विचारसरणी आहे, त्यानंतर भौगोलिक, तो जिथून आला तिथलं लोकसंगीत घेऊन आला,
1: हे सगळं मॅटर,
0: हे सगळं येतं त्यात। म्हणून त्यांचा एक आपली एक मुद्रा बनली आहे की बर्मनदा म्हटलं की ही एक स्टाईल आहे, सलीलदा म्हटलं की ही स्टाईल आहे, एकाच बंगालातून दोघे आले पण दोघांचे संस्कार आणि दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे। हे फार इंटरेस्टिंग वाटत गेलं म्हणून मी एक एक संगीतकाराचं,
1: आणि नक्कीच तुमच्या लेखनात सुद्धा आणि गायनात सुद्धा भाव हा प्रकर्षाने ठळकपणे जाणवत असतो। खरंच सिने संगीत अभ्यासक म्हणून नेमका तो प्रवास आणि त्याचे पैलू नेमके तुम्ही काय पाहता, कुठल्या अंगाने त्याला बघत असता?
0: मी असं बघते की कंपोजिशन कसं झालंय.
1: बर,
0: म्हणजे सिने संगीतासाठी केलेलं गाणं आहे तर ते एकतर त्या सिच्युएशन साठी असतं, पडद्यावर काय सिच्युएशन मांडली जाणार आहे, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे. आता जसं आपण एक उदाहरण बघितलं, अशी काही आहे की आता मी उदाहरण देते की कुछ दिल ने कहा सारखं गाणं, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव त्यात दिसतो की ती अस्फुट अशी व्यक्तिरेखा आहे, ती स्वतःच्या मनातलं काही बोलूनच दाखवत नाही, त्याला अनेक कारण आहे. म्हणून ते गाणं असं

0: किती तरल.
1: हा तरल तिचा स्वभावच तसा आहे, म्हणून तो आवाज असा लावलाय, म्हणून ती चाल अशी आहे. तर अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास मी केला.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: एक वेगळा प्रश्न की गझल गायकीसाठी तुम्ही उर्दूचं खास प्रशिक्षण सुद्धा घेतलं, त्याबद्दल सांग.
1: मला एक चांगले गुरु लाभले, उस्ताद इकबाल गिल त्यांचं नाव. तर त्यांनी मला फक्त गझल गायकी शिकवली असं नाही, तर त्यांनी मला उर्दू उच्चारांचा कसा अभ्यास करायचा, ते त्यात काय फरक आहे, त्यांनी कसा अर्थ बदलतो, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. की गम असा नसतो उच्चार, गम आहे, कुर्बानी आहे, कयामत, हे सगळं त्यांनी करून घेतलं आणि एक दृष्टी दिली मुळात की गाण्याकडे कसं बघायचं. आणि दुसरा महत्त्वाचा विचार त्यांनी मला शिकवला की तुम्ही गाणं म्हणताना त्यात कुठलाही पवित्रा नको, अभिनिवेश नको, तुम्ही त्या गाण्यात समरस नाही एकरूपच झालं पाहिजे. आणि हा त्यांनी माझ्याकडनं खूप मला विचार प्रकर्षाने बिंबवला माझ्या मनावर.
0: रहे ना रहे हम पासून अफसाना लिख रही हूं, म्हणजे लेखिका मृदुला मॅम आणि गायिका मृदुला मॅम हे नेमकं नातं कसं?
1: मी म्हटलं ना, गायिका मृदुला जे ऐकते, एक गायिका म्हणून आधी लक्षात येतं, अरे हे चाल गायला अवघड आहे बरं का, ही जागा अवघड आहे. आणि माझ्यातला अभ्यासक मला खुणावत असतो की हा असा पॅटर्न केला आहे, अंतर्याची ओळ अशी वळवली आहे, हे सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं, जागा कशा वळवल्यात, का आरोही अवरोही विचार आहे, हे सगळं करता करता. आणि मग एक्सप्रेस करताना ना मला माझ्या लिखाणाची पण शैली वेगळी अशी आहे की मी फक्त त्यातला तंत्र लिहित नाही, तर थोडं ललित अंगाने लिहिते, म्हणजे थोडा हा भाव त्यात आणते. की कारण हे सगळा शेवटी हा भावनांचा खेळ आहे, जितकी व्यक्ती संवेदनशील असेल तितके तिला त्यातले पदर जाणवत राहतात. आणि मग ते कुठेतरी मला, मी मुद्दाम काहीच केलं नाही, हे आता मी नंतर स्वतःकडे बघते तेव्हा मला कळतं की आपोआप ते ललित अंगाने जातं. आणि माननीय अरुणाताई ढेरे यांनी माझं लिखाण वाचून नेमकी हीच प्रतिक्रिया दिली की हे फक्त सांगीतिक लिखाण नाहीये, तर हे ललित लेखन आहे. ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की कारण, आणि आता एक हा नवा एक प्रकार उदयाला आला माझ्या निमित्ताने. की थोडं काय होत होतं की अतिशय उत्तम काम केलंय पूर्वसुरींनी, पण बरंचसं लिखाण नॉस्टॅल्जिक होतं. ही गाणी छान आहेत आणि खरोखर त्या गाण्यांनी आपल्यावर गारूड केलाय, पण त्या गाण्यांचं विश्लेषण स्वरांच्या शब्दांच्या दृष्टीने करणं, तसंही ते झालं असेल कारण अनेक विद्वान ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हा मध्यम लागलाय, हा राग अमुक आहे. पण सामान्य माणसाचं काय, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन त्यांना हे समजावलं पाहिजे की हे असं असं झालंय. म्हणून माझा हेतू हा आहे की मला संगीत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढायचंय आणि ते सामान्यांपर्यंत.
0: एक वेगळा नवा आकार संगीताला या निमित्तानं तुमच्यामुळं लाभला खरंच. संगीत म्हटलं की भाव महत्वाचे, पण मग शब्दांचं काय? शब्दांचं सौंदर्य शास्त्र तेच खूप चांगल्या पद्धतीनं हेरतात, ते कसं?
1: कारण शब्दांनीच तर काव्य बनतं. एकेका
0: शब्दाचा वेगळा अर्थ जर निघाला तर ते कसं सांगता येईल? उदाहरणं दाखल
1: खूप आहेत. उदाहरणं की एक समोर येणारा अर्थ असतो आणि एक लपलेला अर्थ असतो, तुम्हाला तोही शोधावा लागतो.
0: अच्छा,
1: की नेमकं काय त्यातून म्हणायचंय. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्योती कलश छलके सारखं गाणं आहे की आपल्याला ते वरकरणी एका सकाळचं वर्णन वाटतं, पण त्याला तुम्ही आयुष्याशी जोडा, त्यातनं तुम्हाला अनेक असे असे अर्थछटा निघतात की पात पात बिरवा हरियाला धरती का मुख हुवा उजाला सच सपने कलके. आयुष्यात तुमच्या फक्त वैराण वाळवंट नसतं, हिरवाई असते आणि स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याला ह्या आत्ताच्या सकाळच्या सीनशी जोडू नका, आयुष्याशी जोडा, त्याचा लगेच परिणाम बदल.
0: क्या बात आहे. तर मॅडम, आज अनेक तरुण तरुणी युथ जे आहे संगीत क्षेत्राकडे येत आहेत, गझलमध्ये म्हणा किंवा चित्रपट संगीतात करिअर करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: त्यांना मी मनापासून हेच सांगेन की गाण्याचा अर्थ नीट समजून घ्या, गाण्याच्या आधी त्याचं काव्य काय सांगतंय ते बघा. माझ्या मुंबई विद्यापीठात मी जिथे संगीत विभागात कार्यरत आहे तिथे एक आम्ही प्लेबॅक सिंगिंग कोर्स केलेला आहे, तो डिझाईन पण मीच केला. त्यात मी हा आवर्जून विषय ठेवला आहे अभ्यासाला की हाऊ टू ॲप्रिशिएट आणि हाऊ टू नो मिनिंग ऑफ द पोएट्री. पोएट्रीला तुम्ही समजून घ्या आणि मग गा. नुसतं यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, हे म्हणणं आणि त्या ती व्यथा समजून घेणं, मग तुम्ही म्हणा, त्यात फरक लक्षात येईल. तंत्र शिका, श्वासाचं तंत्र आहे, चालीचा अभ्यास करायला लागा तेव्हा तुम्हाला ह्या कलेची जरा तरी कल्पना येईल. मग त्यासाठी श्वासाचे व्यायाम असतात.
0: बरोबर.
1: कारण गाणं ही एकच माझं म्हणणं आहे की जाता जाता करण्याची गोष्ट नाही. जी सोय आता निर्माण झाली करा ओके, तिचा योग्य आणि जाणीवपूर्वक डोळस वापर करा.
0: बरोबर.
1: त्यात वाहत जाऊ नका.
0: पण मग आजच्या पिढीचं सिनेसंगीत जे आहे ते नेमकं पारंपरिकतेपासून दूर जात आहे का असं तुम्हाला वाटतं का?
1: नाही नाही, उलट पारंपरिकतेपासून ते दूर नाही जात, कारण बेस कुठेतरी तो पक्का असतोच. रागाचे पण आता रागाचा उपयोग करून दिलेल्या चालीही दिसतात. फक्त कधी कधी हे जरा गोंधळाचं वातावरण होतं, कारण कधी कधी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. सूफी तर सूफीच, पंजाबी रंग तर पंजाबी, असं सगळ्या रंग सगळ्या गाण्यांना एकच रंग दिल्यासारखं वाटतं. ते थोडस खोलात जाऊन जरा काम व्हायला हवंय.
0: खरंच छान असा अनमोल माहिती अशी मिळते आपल्याला सगळ्या संवादातनं. तर आज मृदुलाताई आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबतचा हा संवाद खरंच सुरांचा, शब्दांचा, नजाकतीचा आणि एक सुरमय प्रवासच आपण ज्याला म्हणू शकतो असा होता. आणि आपल्या विचारांनी आणि अनुभवांनी सगळ्यांना एक आपल्याला प्रेरणा मिळालीच आहे. तर कलेचा हा प्रवास जो असतो हा केवळ प्रसिद्धीचा नसतोच, तर ती एक प्रेरणा असते आणि अंतर्मनाचं भावविश्व उलगडणारी एक संकल्पना सुद्धा असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो मॅडमशी झालेल्या संवादातनं. मॅडम, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. तुमची एक पुन्हा एक झलक आमच्या कानांना नक्कीच तृप्त करणार आहे.
1: सलील दांची एक रचना ऐकू दे.

0: अप्रतिम, वाह क्या बात है.
1: थैंक यू.
0: तर श्रोते हो, संगीत ही फक्त कला नाही आहे, तर ती एक जीवनशैली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आत्म्याला स्पर्श करणारी एक कला आणि एक प्रवाह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आदरणीय मॅम, आपल्या अनुभवांनी, आपल्या साधनेनं आणि आपल्या शब्दांनी आज आमचा स्टुडिओ खरंच मंत्रमुग्ध तर झालाच, पण सुरांनी सुद्धा तो उजळून निघाला. खरंच खूप छान वाटलं आपल्याला भेटून. रेडिओ मनभावन टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. संगीताचा दिवा जो आहे तो असाच निवांत तुमचा सदोदित पेटवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्याची मेजवानी मिळत राहो हीच अपेक्षा करते.
1: धन्यवाद. मनभावन रेडिओनी मला आज तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. जितकी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय मला पोहोचवता आला. सर्वांना माझ्या शुभेच्छा. अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या कलेची जोपासना सगळ्यांनी करावी हीच प्रार्थना करते आणि तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, पिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 14व्या भागामध्ये आपण ऐकलं की सत्यनारायण गोयंका यांचे मनशांतीचे विपश्यना शिबिर होते. त्या शिबिरामध्ये अण्णांनी 10 दिवस प्रवेश घेतला आणि अण्णांसोबत लेखिका इंदुमती जोंधळे याही मनशांती विपश्यना शिबिरात सामील झाल्यात. सुरुवातीला तर लेखिकेचं मनच लागेना आणि चित्तही काही एकाग्र होईना, कारण लेखिकेच्या एवढ्या लहान वयात चंचल मनाला नियंत्रित करणं जरा अवघडच होतं. एकदा तर लेखिका समाधी अवस्थेत बसल्या असताना त्यांना काही केल्या उठताच येईना. देह अगदी दगडासारखा जड जड वाटू लागला आणि संपूर्ण संवेदनाच नाहीशी झाली. मीराताईंनी मग एक ना अनेक प्रयत्न करून पाहिलेत आणि त्यांना पूर्वस्थितीत आणलं, पण हा दिवस मात्र लेखिकेच्या चांगलाच लक्षात राहिला बरं का. आणि शेवटचे 2 दिवस लेखिकेच्या विपश्यना साधनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आता मात्र अगदी कसं छान छान हलकं फुलकं फुलपाखऱ्यासारखं वाटत होतं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 15वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: मॅट्रिकला प्रथम श्रेणी मिळाली हे केवढं मोठं कौतुक झालं. औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान शाखेत अगदी सहजासहजी प्रवेश मिळाला. पीयूसीच्या वर्गांना प्राध्यापक सी एन पाटील, कुलकर्णी मॅडम, प्राध्यापक बक्तुल सर शिकवायला होते, पण महिनाभर सगळं डोक्यावरूनच जात होत. काही म्हणता काही कळत नव्हतं. वर्गात नुसतं मक्खासारखं बसून राहायचं. वर्गातल्या मुलामुलींशीही ओळख नव्हती. बाकी बहुतेक जण औरंगाबादेमधलेच असल्यामुळे त्यांचे गट होते. मी मात्र एकटीच पडले होते. शाळेत असताना निम्म्यापेक्षा अधिक वर्ग माझ्या भोवती भोवती असायचा आणि इथं मी केवळ एकटीच. वर्गात एकटी, कॉलेजात जाताना येताना एकटी, कारण वसतिगृहाच्या बहुतेक मुली मिलिंद कॉलेजमध्ये जायच्या. वसतिगृह ते कॉलेज बसने जायचं. फारसं असं जाणं येणं माहीत नव्हतं, कारण शाळेत पायीच जाणं येणं होतं. शिवाय वसतिगृहापासून शाळा खूप जवळ होती. इथे मात्र सगळाच भाग अपरिचित. कॉलेजात जायचं म्हटलं वेळ झाली की नको नको वाटायचं. पण असं नको म्हणून नुसतं बसून थोडीच चालणार होत. बसनी पैठण गेटला उतरायचं, तिथून कॉलेज 4 पावलांवरच. पण मला कधी एकदा वर्गात जाऊन बसते असं व्हायचं, कारण मागून पुढून कॉलेजच्या मुलामुलींचा खोळकाच खोळका असायचा. काही टार्गट पोरं वाटतील तशा कॉमेंट्स करायचे. कॉलेजच्या पायऱ्या चढायला लागलं की साडीच्या मध्ये पाय थरथर कापायला लागायचे. वाटायचं आता आपण पडणार, होणार नक्की फजिती, सगळेजण हसणार. त्या 15-20 पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी पोरं साखळी करून उभीच असायची. एखादा बोलायचा, बाकी सर्वजण फिदी फिदी हसायचे. बहुतेक ती सगळी मुलं आर्ट्स कॉमर्सचीच असावीत. सायन्सच्या मुलांना असं बाहेर थांबायला कॉमेंट्स करायला वेळ कुठे होता. बिचारे अगदी प्रामाणिकपणे वर्गात नियमित जायचे, नियमित पिरियड्सना हजर राहायचे. पिरियड संपले की बॅचेसप्रमाणे प्रॅक्टिकल सुरू व्हायचे. माझ्या जीवाची मात्र तगमग. कसं व्हावं आपलं, कसा शेपणार बाई एवढा सगळा अभ्यास. कळत तर काहीच नाही, कुणाला सांगणार. प्राध्यापकांशी बोलायची हिंमत नव्हती. वर्गातल्या एक एक आधुनिक पेहरावातल्या मुलं मुली, मी आपली साडीतली काकूबाई. त्यात बोलण्यात बराचसा कोल्हापुरी हेल, म्हणून मी कुणाशी फारशी बोलायचीच नाही. सगळ्यात मागे बसून नुसतं ऐकत राहायची. पण मन मात्र शाळा, ते वैभव, आपला स्वतःचा शालेय थाट, सर्वांची वर्गातली मी लाडकी असं होत. आणि इथे नाही बे, नाही नाही नाही, आपल्याला हे काही जमणार नाही. लाख आपल्या काकांना अण्णांना वाटत असेल सायन्स घेऊन अभ्यास करून मेडिकलला जावं, मोठं डॉक्टर व्हावं, गरिबांची सेवा करावी. पण इथं PUCs आपण किती वर्षात काढतो काय माहीत. छे छे, पण असं वर्ष वाया घालवून आपल्याला जमणार नाही. त्यापेक्षा आपण फॅकल्टीज बदलली तर. हा विचार एकदम डोक्यात चमकून गेला आणि मी प्राचार्यांच्या केबिनकडे निघाले. पण तिकडे जाण्याऐवजी सिनियर विद्यार्थी प्रॅक्टिकल करत होते त्या प्रयोगशाळेतच गेले चुकून. तिथं पाहिलं तर एक बेडूक दोघांनी ताणून ताणून धरलेला, त्याला चिमटे लावणं, पालथं पाडणं असला काहीतरी प्रकार चालू होता. बेडकाचं खाली वर खाली वर होणारं ते पांढरं पोट पाहिलं मात्र आणि मला भोवळच आली. धाडकन प्रयोगशाळेच्या दारातच कोसळले. कशाला कोरट पडली, डोळ्यापुढे काळाकुट्ट अंधार, काजवे चमकल्यासारखं व्हायला लागलं. एका शिपायांनी पाहिलं, पळत पळत आला आणि मला उठवलं, पाणी प्यायला दिलं. थोडं पाणी प्याले, तोपर्यंत हातपाय थंडगार झाले होते. माझा मला जाणवत होत हातपाय चेहरा पांढरा फट्ट पडला होता, हाताच्या बोटातून मुंग्या येत होत्या. तशीच 4-5 मिनिट बसून राहिले. शिपायला विचारलं, प्राचार्यांची केबिन कुठे आहे? चला ताई मी धावतो, असं म्हणत त्यांनी प्राचार्यांच्या केबिनपर्यंत नेलं. मला वाटतं त्यावेळी बहुतेक प्राचार्य शरदचंद्र देशपांडे असावेत. या या, काय काम आहे? अजून कोणी प्राध्यापक त्यांच्या समोर बसले होते. सरांनी पुन्हा विचारलं, काही अडचण आहे का आपली? कोणत्या वर्गातल्या तुम्ही? मी आपली गप्पच, शब्दच फुटे ना. अहो काही बोलाल की नाही? सर सर, आणि मला रडूच फुटलं. कोणी काही बोललं का तुम्हाला?
3: नाही सर, मला फॅकल्टी बदलायची आहे. मला वर्गात काय शिकवतात ते काहीच समजत नाही.
2: मॅट्रिकला कोणता क्लास होता?
3: फर्स्ट क्लास.
2: वा छान. अरे मग थोडे दिवस जाऊ द्या. ट्युशन्सला वगैरे जाता का? काय ट्युशन्स वगैरे? काही नाही. हे बघा, ट्युशन्स मध्ये महत्वाच्या विषयांचा अभ्यास होईल, मग आपोआप सगळं समजायला लागेल. घाबरू नका, फॅकल्टी बदलायची अशी घाई करू नका.
3: ट्युशन्स? आम्ही शाळेत असताना ट्युशन्स वगैरे तर माहीतच नव्हत्या.
2: पण ट्युशन्स कोण लावतो? अगदी ढ ढ पोरं, ज्यांना काही म्हणजे काहीच येत नाही, अशी मुलं मुली ट्युशन्स लावतात. आणि दुसरं म्हणजे अतिश्रीमंत मुली किंवा मुलं, ते तरी ट्युशन्स लावतात. त्यांच्या घरी जाऊन मास्तर शिकवतात. मग आपण कशात बसतो? पहिल्या वर्गातच, कारण आपल्याला काहीच येत नाही, समजत नाही. पण हे मानायला मन तयारच नव्हतं. समजा जरी ठरवलं ट्युशन्सला जायचं, तर इथे पैसे कुणाजवळ होते? कोण देणार होतं फी? राहणं, वह्या, पुस्तकांचा खर्च वसतिगृह करत होतं. वरचे लागणारे थोडेफार पैसे अण्णासाहेब किंवा काका पाठवत होते. एकूण आपल्याला हे सायन्स न झेपणारं, न परवडणारं होतं हे माझ्या मनाने पक्क केलं होतं. आणि ते बरोबर असावं असं माझं मत होतं. प्राचार्यांच्या समोरच बसलेल्या प्राध्यापकांनीही समजूत घातली. ऐका माझं, पहिले थोडे दिवस असाच त्रास होत असतो, पण नंतर हळूहळू सगळं समजायला लागेल. पण छे, माझ्या मनाने पक्का निश्चय केला होता, आपल्याला सायन्स झेपणार नाही. प्रॅक्टिकल तर मुळीच होणार नाही. पुढे चालून समजा आपण मेडिकलला गेलोच तर काही खैर नाही बाई. ताणलेला बेडूक पाहून जिथं आपल्याला चक्कर येते, तिथे एक एक मानवी देह, अपघात, अनेक रोग, मृतदेह, छे छे छे छे छे, आपलं हे काम नाहीच. आपल्याला हे मुळीच झेपणार नाही. आपला असा भित्रा स्वभाव कसं निभावणार आपलं? छात्रालयाच्या बंदिस्त जगात राहायची सवय झालेली, ताराराणीच्या फक्त मुलींच्या शाळेत शालेय शिक्षण झालेली मी आता एकदम उघड्या अफाट बेछूट जगात एकाकी, अगदी असहाय्य झाल्यासारखी झाले होते. वसतिगृहातली एक एक धीट बेफाम वागणाऱ्या पोरी मी पाहत होते. कॉलेजमधल्या आर्ट्स कॉमर्सच्या मुलीही सतत घोळक्या घोळक्यांनी वर्ग न करता बाहेरच हिंडणाऱ्या पाहून चकित होत होते. वसतिगृहाच्या ताईंना सांगितलं, त्यांनीही समजूत काढली. पण मनाचा हिय्या पक्का होता, सायन्स बदलून आर्ट्सला जायचं. एक अर्ज लिहिला, पालक म्हणून ताईंची सही घेतली आणि कॉलेजच्या प्राचार्यांना दिला. ठीक आहे, आता तुमची इच्छाच आहे, तर कोण काय करणार. आणि मला प्राचार्यांनी एका क्षणात अर्जावर सही करून दिली आणि आर्ट्स फॅकल्टीला जायला सांगितलं. त्यावर तसं त्यांनी लिहूनही दिलं. मन आनंदाने उड्या मारत होत. आता मला मनासारखं समजेल, उमजेल, असाच अभ्यास असेल. इकडे मुलीही खूप मोकळ्या स्वभावाच्या, हसून खेळून राहणाऱ्या होत्या. इथेच मला खूप चांगल्या मैत्रिणी भेटल्या. संध्या सुळेकर, चित्रा देशपांडे, सुमेधा तालिकोटे, लतिका वांगीकर, ज्या पुढे माझ्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. एके दिवशी वर्गात कुमारी एल एस कुलकर्णी मॅडम आल्या आणि त्यांनी एनसीसीचं महत्व किती आणि कसं आवश्यक आहे ते सांगितलं. माझ्या मनात शाळेपासूनचीच अतृप्त इच्छा होती की आपण एनसीसीत प्रवेश घ्यावा, छान युनिफॉर्म घालावा, छातीवर लांबलचक बक्षिसांच्या बिल्ल्यांची रांग लावावी, खाड खाड बूट वाजवत अखंड चालत राहावं. शाळेत असताना अशा मुलींच्या तुकड्या मी पाहिलेल्या होत्या. दोन तीन मुलींची आरडी परेडसाठी दिल्लीला निवड झालेली होती आणि मी एकदम वर्गात उभी राहिले. मॅडम मॅडम, मला एनसीसीत प्रवेश घ्यायचा आहे, असं त्यांना सांगितलं. त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं आणि नंतर भेटा म्हणून सांगितलं. एनसीसीचा मला अजून एक फायदा होणार होता. मनातली जी भीती होती, कॉलेजचं वातावरण पाहिलं, मुलांचा खोळका पाहिला की जी भीती मला वाटायची ती एनसीसीमुळे कमी होईल आणि आपोआपच अंगी थीटपणा येईल असं मला वाटत होतं. आणि ते खरं ठरलं. इतकी भित्री घाबरणारी मी एनसीसीचा गणवेश अंगावर चढवला की कोल्हापूरची जगदंबा अंबाबाईचा जोश अंगात यायचा माझ्या. ज्या कॉलेजच्या पायऱ्यांवरून मी काही महिन्यांपूर्वी भीत भीत चालत होते, त्याच जागेवरून ताठ मानेनं खाड खाड बुटांचा आवाज करत चालायला लागले. माझा गणवेशही इतका व्यवस्थित आणि इतका अपटुडेट असायचा की मॅडम म्हणायच्या, काय जाधव, इतक्या लवकर इतका व्यवस्थितपणा कुठे शिकलात? शाळेत असतानाही एनसीसीला होतात का काय? माझे बूटही पॉलिश केलेले, चक्कास चमकत असायचे. कॅपचा बिल्ला, कमरेच्या बेल्टचा पितळी बिल्ला उन्हात आरशासारखा चमकायचा. बुटांच्या टोमध्ये चेहरा दिसावा असं शाळेचे एनसीसीचे शिक्षक सांगताना मी ऐकलं होतं. तसं मी आरशासारखं चमचमीत पॉलिश करायची माझ्या बुटांना. खरं सांगू, आवडीचं क्षेत्र मिळालं ना की माणूस कोणतंही कितीही अवघड काम काही वेळातच संपवतो. आता मी कला शाखेकडे पूर्ण रमले होते. कोल्हापूरला काकांना वर्ध्याला अण्णांना कळवून टाकलं की मी विज्ञान शाखा बदलून कला शाखेत प्रवेश घेतलाय. खरे तर दोघही नाराज झाले, पण इलाज नव्हता. मी क्षणाक्षणाने त्यावेळी मरत होते, कुढत होते. असं कुढणं, असं अपराध्यासारखं न समजता अर्थही जगणं माझ्या स्वभावातच नव्हतं. जी मुलं कॉमेंट्स करायची त्यांच्याकडे आता जरबेनं डोळ्यांना डोळे भिडवून पाहू शकत होते. एनसीसीच्या गणवेशानं हा बदल माझ्यात घडवून आणला होता. पायऱ्यांवरून जायला लागले की पोरं आता आपोआप बाजूला सरकत होती. बाप रे, क्या बूट है, क्या चाल है. मी वळून त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं की मुलं गायब. आता कोणी फारसं कॉमेंट्सही करत नव्हतं. आजच्या मानानं आमच्या वेळी मुलं बरीच, म्हणजे बरीच सोबर होती. घाणेरडी वृत्ती नव्हती, फक्त टवाळकीचा सूर. त्रास द्यायचा, थोडीशी मजा मारायची, चिडल्यावर अजून चिडवायचं. टार्गटपणाच अधिक होता, पण नंतर तोही माझ्या बाबतीत कमी झाला. मी पार स्वतःला बदलूनच घेतलं होतं. भित्री शामळू इंदू गायब झाली होती, आणि त्या ठिकाणी धीट ताठ मानेनं जगणारी इंदू तयार झाली होती.
0: इंदुमती जोंदळलेखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 15वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

0: नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व उपस्थित आहे, ज्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या प्रतिभेनं आणि संशोधनानं एक महत्वपूर्ण असा ठसा उमटवलेला आहे। शास्त्रीय संगीतात मोठं योगदान आणि मोठं नाव ज्यांचं आहे, ज्यांची 3 महत्वपूर्ण पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्र साहित्य संशोधन मंडळावर आपल्या ज्ञानानं योगदान दिलंय, अशा आदरणीय श्रीमती अंजली मालकरजी यांचं या ठिकाणी मी आरजे शुभांगी मनपूर्वक स्वागत करते।
1: धन्यवाद शुभांगी।
0: मॅडम नमस्कार, आणि आपल्या संगीत प्रवासाविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल, तर मॅडम नेमकी सुरुवात कशी झाली त्याबद्दल सांगा।
1: थोडक्यात सांगते मी की लहानपणापासूनच मी गात होते। वयाच्या 7व्या वर्षी मी गाणं शिकायला लागले। माझी आई तारा बसवले ही स्वतः खूप चांगलं गाते, तर तिच्याकडे औरंगाबादला म्हणजे आजच्या संभाजीनगरला मी शिकले। आणि मग त्याच्यानंतर मधुसूदन भावे, यशवंत क्षीरसागर, सी आर व्यास असे अनेक गुरू मी केले। आणि पुण्याला मग माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यामध्येच मी संगीतातच एम ए केलेलं आहे। आणि मग डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे, ग्वाल्हेर घराण्याच्या त्या आहेत, त्यांच्याकडे खूप वर्ष मी तालीम घेतली। त्याच्यानंतर डॉक्टर विकास कशाळकर, विदुषी कुमुदिनी काटदरे आणि डॉक्टर मिलिंद मालशे असे अनेक दिग्गज गुरु मला लाभलेले आहेत। त्यांच्याकडनं मी ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याचं शिक्षण घेतलेलं आहे।
0: अतिशय समृद्ध आणि दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शन आणि सहवास तुम्हाला लाभला ही खरंच भाग्याची गोष्ट आहे। मॅडम मला सांगा ना, आजच्या काळात शास्त्रीय संगीताचा रियाज करताना कुठल्या गोष्टींकडे जास्तीत जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शास्त्रीय संगीतामध्ये, तो म्हणजे तानपुरा। तंबोरा हा तुम्हाला वाजवता आला पाहिजे, कारण तंबोऱ्याच्या 4 तारांमधून 7ही स्वर मिळतात आणि ह्या 7 स्वरांच्या खोल सागरामध्ये बुडण्यासाठी पहिली गोष्ट आहे तंबोरा ऐकणे। ऐकायला खूप पाहिजे गाणं, म्हणजे आम्ही असं म्हणतो की गाणं गळ्यापेक्षा कानांनी जास्त कळतं आणि जास्त गाता येतं। त्याच्यामुळे श्रवण शक्ती ही तुमची वाढली की आपोआप तुमच्या गळ्यातली ताकद वाढते।
0: वाह वाह, सुंदर।
1: त्याच्यामुळे पहिली गोष्ट असं आहे की तुम्ही रोज दिवसातनं कमीत कमी 2 तास तरी गाणं ऐकलं पाहिजे, कुठलंही गाणं ऐका आणि ते तुमच्या मनात, तुमच्या हृदयात झिरपतं आणि मग ते गळ्यातनं बाहेर पडतं।
0: थोडक्यात तुम्हाला जर तानसेन व्हायचं असेल तर आधी कानसेन होता आलं पाहिजे।
1: अगदी बरोबर शुभांगीताई,
0: खूपच छान। मॅडम मॅडम एक झलक नक्कीच सुरुवातीला ऐकायला आवडेल आम्हाला तुमच्या गाण्याची।
1: थोडंसं गाऊन दाखवते।
0: थोडंसं

0: वा अप्रतिम सुंदर. तर अंजली ताई मला एक विचार असं वाटतंय, विविध घराण्याचा अभ्यास करत असताना आपण नेमका कुठल्या घराण्याचा प्रभाव तुमच्यावर पडला आणि तो कसा?
1: वेगवेगळ्या घराण्यांचा अभ्यास करताना, एकतर मी कॉलेजमधनं एम ए झालेली आहे त्यामुळे अकॅडमिक्समध्ये तुम्हाला सर्व घराण्यांचा अभ्यास करावा लागतो, पण मी गुरु शिष्य परंपरेत सुद्धा शिकलेली असल्यामुळे ग्वाल्हेर आणि जयपूर, तर आता जयपूर घराण्याचा जास्त प्रभाव माझ्यावर आहे आणि ग्वाल्हेर घराणं तर मी गातच होते, त्यामुळे दोन्ही घराणी मी तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच उत्साहाने मी गाते.
0: आता तुम्ही मगाशी म्हटला गुरु शिष्य परंपरा, तर त्याविषयी सुद्धा मला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरा आणि विद्यालयीन पद्धती यात नेमकं तुम्हाला काय सांगावं असं वाटतं याबद्दल?
1: खूप चांगला प्रश्न आहे शुभांगीताई. काय होतं, आपल्याकडे गुरु शिष्य आहे म्हणून अनेक वेळेला त्याच्या संदर्भातलं जे गांभीर्य आहे ते खूप कमी झालेलं आहे. तर विद्यालयीन शिक्षण पद्धतीमध्ये तुमचा तर्कभाव हा जो आहे हा खूप वाढतो. हा अनालिटिकल तुमची जी एक पॉवर असते ती खूप वाढते. आणि गुरु शिष्य परंपरेमध्ये श्रद्धापूर्वक गाण्याचा जो भाग असतो तो खूप वाढतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.
0: अच्छा.
1: आणि जर ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित पद्धतीने जर त्या करता आल्या तर नथिंग लाईक दॅट. हा, तर त्याच्यामुळे गाणं अकॅडमिकली नक्कीच शिकलं पाहिजे. केवळ गुरु शिष्य परंपरा म्हणून गाणं न शिकता त्याला अकॅडमिक्सचा जोड असलाच पाहिजे. आणि अकॅडमिक्स आपण केल्यानंतर आपल्याला सगळं गाणं आलेलं आहे असं न समजता एखादा चांगला गुरु तुम्हाला मिळाला तर तुम्हाला त्या गाण्यातले जे काही एक सौंदर्य आहे, एस्थेटिक्स आहे, विशेषतः क्लासिकल म्युझिकमध्ये म्हणते, तर ते तुम्हाला अधिक कळतं आणि तुमचं आयुष्य नक्कीच जास्त समृद्ध होतं.
0: छानच छानच, म्हणजे गुरु असणं आणि तो लाभणं खरंच खूप महत्वाचं आहे,
1: अतिशय महत्वाची गोष्ट.
0: सुंदर सुंदर. तर संगीतातले आपले अनेक प्रयोग सुद्धा आहेत, आपण अनेक प्रयोग केलेले आहेत, पण जनसामान्यासाठी संगीताची आवड निर्माण होण्यासाठी नेमकं तुमची शिकवण्याची पद्धत आणि त्याविषयी सांगा ना.
1: हो, फार छान. म्हणजे माझ्याकडे जे विद्यार्थी येतात ते अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात.
0: बरोबर.
1: कसं आहे, शास्त्रीय संगीत म्हटलं की लोक एकतर चार हात लांब जातात किंवा त्याला देव्हाऱ्यात बसवतात. तर शास्त्रीय संगीत काही फार वेगळी गोष्ट नाही आहे, अजिबात अवघड गोष्ट नाही आहे, खूप सुंदर गोष्ट आहे ती. ह्याच्यासाठी माझे अनेक प्रयत्न चाललेले असतात. म्हणजे खरं सांगायचं तर मुलांना शिकवताना सरगमनी आधी शिकवलं तर मुलांना खूप आवडतं ती गोष्ट, तर तशी सुरुवात करायची. शास्त्रीय संगीत गायचं म्हणजे काय करायचं असतं, आलाप का करायचे, ताना का करायच्या, बंदिशीला फक्त चारच ओळी असतात, त्या चार ओळींचा विस्तार आपण, म्हणजे ते गायक कलाकार हे अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास करतात म्हणजे ते नेमकं काय करतात ह्याविषयीचे अनेक लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्स मी करते. नंतर तराणा हा विषय सगळ्यांना खूप आवडतो, पण ते काय आहे, तर हे काय आहे ह्याच्याविषयीचं माझं एक दोन तासाचं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन असतं की तो कुठून आला, कसा आला, अगदी ऐतिहासिक पासून, त्याचं सौंदर्यापासून, किती प्रकारचे तराणे आहेत,
0: कुठल्या तालात तो गायला गेला,
1: कुठल्या तालात गायला गेला पाहिजे, ह्या सगळ्याविषयीचा मी अनेक प्रयोग करत असते, शिकवते आणि त्याच्यावर एक डेमॉन्स्ट्रेशन पण करते. नंतर आपल्या काय म्हणतात पेंटिंग्समध्ये रागमाला पेंटिंग्स नावाचे पेंटिंग्स आहेत, 16व्या शतकामधील पेंटिंग्स केले गेलेले आहेत, मिनिएचर पेंटिंग्स, तर त्यांना रागमाला पेंटिंग्स म्हणतात जे रागावर आधारित आहेत. ह्याच्याविषयी अनेकांना माहिती नाही आहेत, केवळ मुघलकालीन पेंटिंग्स म्हणून त्यांना बाजूला ठेवलं जातं, पण त्याच्यावर रागांची नावं आहेत, त्या चित्रांमध्ये रागाच्या संदर्भामध्ये गोष्ट असते. तर असा एक मी प्रयोग करते की पेंटिंग आणि गाणं क्लासिकल म्युझिकचं बंदिशी असा एक आमचा एक प्रयोग आहे की कसा तो पुढे सरकत गेलेला आहे. त्याच्यानंतर परवाच एक मी केला कार्यक्रम, त्याचं नाव होतं अष्टभुजा. असे अनेक थीमॅटिक प्रोग्राम्स करते. अष्टभुजेमध्ये स्त्री एम्पॉवरमेंट वुमन एम्पॉवरमेंटवर काम केलेलं आहे. समाजामध्ये स्त्री ही आई असते, पत्नी असते, मैत्रीण असते, अशा वेगवेगळ्या भूमिकांचं घेऊन त्याच्यामध्ये भावगीत मराठी आणि त्याच्यावरच्या बंदिशी, म्हणजे बंदिश म्हणजे केव्हा सय्या असतो पिया असतो असं नाही आहे, तर अनेक त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे भाव आहेत, वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. या सगळ्याला घेऊन परवा मी एक अष्टभुजा असा कार्यक्रम केला. असे अनेक कार्यक्रम मी करत असते.
0: तरुणाबद्दल थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तो गीत प्रकार नेमका कसा प्रदर्शित केला गेला पाहिजे?
1: आता ती गंमत अशी आहे की तराणा हा प्रकार जो आहे, तरन्नुम हा शब्द त्याचा आहे, फारसी शब्द आहे, त्याचा अर्थ गीत. तर कॉम्पोजिशन आहे ते तराणा, अमीर खुसरोच्या काळामध्ये तो डेव्हलप झाला. त्यातला श्रेय अमीर खुसरोला दिलं जातं, पण एक माणूस इतका मोठा फॉर्म बनवू शकेल असं मला काही वाटत नाही. पण त्या काळामध्ये पॉप्युलर नक्कीच झाला होता तो. आणि तो फॉर्म जो आहे तो दर्ग्यामध्ये गायला जायचा कव्वालांकडून. तर तो का गायला जायचा? तर तो एक रिलिजियस फॉर्म म्हणून गायला जायचा. तर तना ना ना ना ना ना दिरदिर दिरदिर दिरदिर दिरदिर म्हटल्यानंतर एक तंद्री लागते माणसाला, आणि ती तंद्री अध्यात्मासाठी उपयोगी पडते म्हणून तो फॉर्म तसा डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे कव्वालीनंतर तराणा गायची पद्धत,
0: मला वाटतं सहसा जलद गतीने गायला
1: जातो. जलद गतीने म्हणजे ती तंद्री तयार होण्यासाठी जलद गती लागते. आणि मग त्याच्यानंतर 20व्या शतकात त्याला इतके धुमारे फुटले, त्याच्यामध्ये फरमाईशी तराणा आहे, झपतालातले आहेत. मग कलाकाराला तो फॉर्म इतका आवडला की अगदी फ्युजन म्युझिक पर्यंत त्या तराण्याला वापरलं गेलेलं आहे. आणि मधुबन मी राधिका नाचेरे नंतर जो तराणा आहे, तर तो
0: एखादा तराणा तुमच्या आवाजात नक्कीच ऐकायला.
1: अरे बापरे. आता इथे तंबोरा नाहीये पण मी तसाच गाते. तराणा हा फॉर्म रागामध्ये असतो, असा तो मिक्स नसतो, त्यामुळे हा अलंगी अभिलावाचा आहे. खूप जुना तराणा आहे हा, 300-400 वर्ष तर नक्कीच झाले असतील. ग्वाल्हेर घराण्यात हा गायला जातो.
0: बरं,

0: तरम दिले. आता ह्याच्यामध्ये फारसी शब्द आहेत बरं का, जे नुसता तराणा दीरदीर तरण नाही तर त्याच्यामध्ये शब्द आहेत म्हणून फरमायशी तराणा.
1: ओके ओके.
0: आता हे फारसी शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती नाही पण त्या काळामध्ये नक्कीच याला अर्थ होता.

0: तनदे ना।
1: वाह वाह, अप्रतिम, एक वातावरण निर्मितीच झाली, छान सुंदरशी आणि संगीताचा माहोल तयार झाल्यासारखं वाटलं, अगदी छानच. अंजली, ते तुमचे पुस्तक सुद्धा प्रकाशित आहेत 3, तर त्यापैकी तुम्हाला असं महत्वपूर्ण आणि चॅलेंजिंग पुस्तक कुठलं वाटतं जास्त?
0: माझं पहिलं पुस्तक 2005 साली आलं, त्याची सुद्धा एक मस्त गंमत आहे. म्हणजे मी नेटचा अभ्यास करत असताना 13व्या शतकामध्ये संगीत रत्नाकर नावाचं एक फार महत्वाचं पुस्तक लिहिलं गेलं मराठवाड्या भागामध्ये. तर तिथे संगीत रत्नाकर लिहिला गेला शारंगदेव, निशंक शारंगदेव नावाच्या एका खूप मोठ्या संगीतज्ञांनी यादव काळामध्ये.
1: शारंगदेव हो.
0: तर नेटचा अभ्यास करताना शारंगदेव येणं हे अटळ आहे. तर मग मी आहे मूळची तिथलीच. हा, तर मग माझ्या मनात विचार आला की अरे एवढा मोठा माणूस आपल्या भूमीत होऊन गेलेला आहे आणि आपल्याला कसं माहिती नाही ह्याविषयी, एवढं मोठं कार्य केलंय त्या माणसाने. आणि मग मी त्याचा अभ्यास करत गेले आणि त्यावेळेला अगदी सुदैवानी राराम बोराडे सर तेव्हा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते आणि ते त्या भागातला म्हणजे मराठवाड्या भागातला इतिहास लिहिणाऱ्या माणसाचा शोध घेत होते आणि ती गोष्ट माझ्यापर्यंत आली आणि ऍक्सिडेंटली मी लिहायला लागले आणि मराठवाड्यातील अभिजात संगीत 700 वर्षाचा इतिहास हे पहिलं पुस्तक माझं 2005 साली आलं. आणि त्याच्यानंतर आत्ता 2025 साली हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाचा इतिहास क्लासिकल म्युझिकचा 13व्या शतकापासून 1947 पर्यंतचा हा असा एक मोठा प्रोजेक्ट मला साहित्य संस्कृती मंडळानेच दिला आणि तो 4 वर्ष मी लिहित होते आणि तो आता पूर्ण झालेला आहे. 900 पानांचं 2 खंड आहेत आणि त्याच्यामध्ये 13व्या शतकापासून म्हणजे परत रत्नाकर काळापासून ते पलुस्कर भातखंडे यांच्यापर्यंतचा पूर्ण हिंदुस्थानी संगीताचा म्हणजे त्याच्यामध्ये दिल्ली येतं, राज्य राजस्थान आहे, ओडिसा आहे, काश्मीर आहे, इथपासून कर्नाटकापर्यंतचा सगळ्या प्रांतांमध्ये त्या त्या काळामध्ये काय महत्वाचं घडलं, कुठली पुस्तकं महत्वाची लिहिली गेली, कुठले कलाकार तानसेन असतील, मानसिंग तोमर असेल, आमिर खुसरो असेल, असे सदारंग अदारंग असतील, अनेक घराणी असतील, कशी तयार झाली, या सगळ्याचा इतिहास आहे.
1: अतिशय माहितीपूर्ण हे पुस्तक नक्कीच
0: आणि सोदाहरण आहे, त्याच्यामध्ये उदाहरणं पण दिलेली आहे.
1: अरे वा अरे वा, खूपच छान. प्रत्येक संगीत अभ्यासकाने हे अभ्यासलं पाहिजे असं पुस्तक.
0: नक्कीच नक्कीच.
1: खरंच. तर आपल्या संगीत पद्धतीमध्ये 2 लिपी असतात, भातखंडे आणि पलुस्कर, त्याबद्दल काय सांगाल? क्लिष्ट कुठली अशी लिपी असं वाटतं?
0: नाही, आता तुम्हाला लिपीचं सांगू का? खरं सांगायचं तर हिंदुस्थानी संगीतामध्ये किंवा गाण्यामध्ये लिपी असणं ही फार जुनी परंपरा आहे. सामवेदाच्या काळापासूनची परंपरा आपल्याकडे आहे. तर त्याला गात्रविणापूर्वी म्हणायचे, असे हातबोटांवर ते स्वर सांगायचे. त्याच्यानंतर ती लेखनाच्या स्वरूपात आलेली आहे, अहोबलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडतात ती. आणि नंतरच्या काळात काय झालं, ब्रिटिशांच्या काळामध्ये ही वापर त्याचा थांबला. गाणं हे केवळ मनोरंजनाचं साधन झालं, खरं तर ती एक ज्ञान परंपरा आहे, भारतीय ज्ञान परंपरा आहे. तर हे थांबल्यामुळे काय झालं की त्याचा वापर नाही झाला तर ते एक्सटिंक्ट झालं. म्हणून मग पलुस्करांनी आणि भातखंड्यांनी, त्याच्या अगोदर सौरेंद्र मोहन टागोरांनी, ह्या लोकांनी, कारण ब्रिटिशांच्या संगीतामध्ये लिपीला फार महत्व आहे आणि मग भारतीय संगीतात लिपी नाही म्हटल्यानंतर तुमचं संगीत काही फार उत्कृष्ट आहे असं ते माने ना ब्रिटिश लोक. मग त्यांना सांगण्यासाठी की आमचं संगीत हे अद्ययावत आहे आणि अतिशय प्रगल्भ असं संगीत आहे असं म्हटल्यानंतर अशा प्रकारच्या लिपी तयार केल्या गेल्या. प्रत्येक लिपीला त्या काळात तेवढंच महत्व होतं. आता आज काय झालेलं आहे की आज आपल्याकडे अनेक साधनं तयार झालेली आहेत, म्हणजे रेडिओ आहे, श्रवणेंद्रिय आहेत, आपल्याकडे रेकॉर्डिंग्सची अनेक साधनं तयार झालेली आहेत. त्याच्यामुळे लिपी हे कॉम्प्लिमेंटरी झालेलं आहे. ऐकायचं आणि त्याच्यावर लिपीबद्ध करायचं, त्याच्यामुळे सोपी लिपी म्हणून भातखंड्यांची लिपी जास्त वापरली जाते. पण तुम्हाला मेटिक्युलस जर बारकाईने करायचं असेल तर पलुस्करांची लिपी वापरली जाते.
1: बरोबर.
0: त्यामुळे दोन्ही लिपी सध्या वर्किंग आहेत, पण श्रवणाचं हे जास्त वाढल्यामुळे भातखंडे लिपी बऱ्यापैकी लोक वापरतात असं वाटतं मला.
1: संगीतातली आपण जर तांत्रिक बाजू आणि भावनिक बाजू या दोन गोष्टींचा विचार केला तर त्याचा समतोल साधणं किती महत्वाचं आहे.
0: फार महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये तर इतकं तांत्रिक झालेलं आहे आपलं आयुष्य. 9 निघतो बरोबर 6 येतो, किंवा मग अनेक लोक 9 निघून 9 येतात. म्हणजे ते तंत्र पूर्ण त्याचं एक रोबोटिक आयुष्य झालेलं आहे. त्याच्यामुळे IQ लेवल खूप वाढलेली आहे, इंटेलिजंट क्वेश्चन्स, पण EQ लेवल मात्र खूप कमी झालेला आहे, तो इमोशनल कोशंट. कला ज्या आहेत ह्या इमोशनल कोशंट वाढवण्यासाठी असतात. त्याच्यामुळे कलांमध्ये भावात्मकता ही वाढणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुढच्या काळामध्ये तर मला असं वाटतं की फार ही एक किल्ली आहे माणसाला, माणसासाठी, माणसाच्या दृष्टिकोनातनं बघणं आणि माणुसकी आणि मानवतेवर विचार करण्यासाठी कलांचं अनन्य साधारण महत्व पुढच्या काळात असणार आहे.
1: तर युवा पिढीला या साहित्य म्हणजे संगीत, शास्त्रीय संगीताकडे खेचण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
0: त्याच्यावर अनेक प्रयोग केले पाहिजेत. म्हणजे कसं आहे की ते जे जुनं शिकवलं जातं जुन्या पद्धतीने, एक तर पूर्ण भाषा बदलली पाहिजे, भाषा कंटेम्पररी केली पाहिजे. नेहमी जी कला जी असते ती साहित्यावर पुढे जाते साहित्यातनं, तर साहित्याची भाषा तुमची कंटेम्पररी केली पाहिजे. तुम्हाला युजर फ्रेंडली केलं पाहिजे. आता मी आज फार इंग्रजी शब्द आणि मी इन शब्द वापरते आहे, पण हे युजर फ्रेंडली व्हायला पाहिजे आहे. मुलांना हसत खेळत संगीत शिकवलं पाहिजे. त्यांना असं काहीतरी बर्डन केलेलं आहे आणि तुम्हाला परीक्षाच दिल्या पाहिजेत, मवादी संवादी सांगान, थाट सांगान, हे असं न करता मुलांच्या परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा बदल केला पाहिजे. त्यांना हसत खेळत चर्चा करत करत त्यांच्या परीक्षा पद्धती घेतल्या पाहिजेत. एखादा सेमिनार घेतला पाहिजे, सेमिनार म्हणजेच तुमची परीक्षा आहे असं सांगितलं पाहिजे. तुम्ही गाता गाता तुम्ही त्याचं विश्लेषण करा, लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन करा, तुम्हाला जे समजतं आहे तसं करा. ह्या परीक्षा पद्धतीने गेलात तर मुलं इंटरेस्ट घेतील, मुलांना खूप आवडतं संगीत, मुलं खूप आनंदाने संगीत शिकायला तयार होतील. आणि ही कुठलीही गोष्ट फार अवघड आहे असं न सांगता, अरे खूपच सुंदर आहे आणि खूपच सोपं आहे, तुला तुझ्या बुद्धीला चॅलेंज देतो आम्ही, असं म्हणत त्यांना जर थोडं आपण चॅलेंज केलं तर मुलं नक्कीच हे शिकतील.
1: छान छान. तर तुमचं शास्त्रीय गायन आता आम्ही ऐकलंच आहे, तुमचं अनमोल अशी माहिती आम्हाला खूप मार्गदर्शक अशी ठरते आहेच, पण तुमच्या आवाजात पुन्हा एकदा सुगम गायन ऐकायला नक्कीच आवडेल, एखादं कुठलंही तुमच्या आवडीचं.
0: एक अभंग गाते.
1: चालेल.
0: नामदेवांचा अभंग आहे. नामदेव हा गायक होता, संगीतकार होता, म्हणजे तो संत म्हणतातच, पण संतांच्या बरोबर संगीतकार असं एक वेगळं रसायन नामदेवांचं होतं. तर नामदेवांचा हा अभंग आहे. ते म्हणतात की मी काय गातो हे मला कळत नाही, हे सगळं भगवंताच्या चरणी मी अर्पण करतो.
1: वा, वा.

0: वा छानच. अंजलीताई एक कलाकार आणि एक संशोधक म्हणून पुढच्या काळात आपले संगीताच्या क्षेत्रातले नेमके योगदान देण्याचं कुठलं उद्दिष्ट आहे त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: माझं काम चालूच असत.
0: हो, तुमचं कार्य चालूच आहे.
1: म्हणजे कुतूहल मला काय,
0: भावी प्रोजेक्ट त्याबद्दल
1: कुतूहल मला कायमच असतं. मला हे सगळं ज्ञान जे आहे हे ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक गाणं शिकणाऱ्या मुलापर्यंत पोहोचवण्याची माझी खूप इच्छा आहे आणि त्या दृष्टीने माझं कार्य चालूच आहे. लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्स खूप करते, छोटे छोटे टॉक्स पण मी करते. आता हे पुस्तक मी जे 700 वर्षाचा इतिहास लिहिलेला आहे त्यासंबंधीच्या गमती जमती मला मुलांना सांगायला आवडतात, त्यांना शिकवायला मला खूप आवडतं. त्याच्यामुळे हे सगळं ज्ञान मला लोकांपर्यंत पोहोचवायला नक्कीच आवडेल.
0: जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगेल?
1: आनंदात राहा, खूप गाणं म्हणा आणि मजेत राहा. गाणं आनंदाने अनुभवा आणि अनुभवून गाणं म्हणा, स्वतःच्या मनातलं गाणं म्हणा. लोकांनी केलेलं कॉपी कॅट नका होऊ, प्रति कोणी होऊ नका, तर स्वतःचं गाणं स्वतः गा असंच मला वाटतं.
0: सुंदर, स्वतःचं अस्तित्व ओळखा. बरोबर, खूप छान असा अनमोल संदेश अंजलीताईंनी आपल्याला दिलेला आहेच. तर अंजलीताई, आपण आम्हाला जो अमूल्य वेळ दिला आणि आपल्या संगीत साधनेचे संशोधनाचं ज्ञान तसंच साहित्य संशोधन यावरील आपले अनुभव हे सगळं आमच्याशी शेअर केलं त्याबद्दल आपले रेडिओ मनभावनतर्फे मी मनस्वी आभार मानते.
1: मी सुद्धा रेडिओ मनभावनचे अतिशय आभार मानते की मला इथे बोलवून तुम्ही व्यक्त होण्याची संधी दिली.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.